दोन एक दोन प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्त्रिका जलद गतीने करू नये. भस्त्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्त्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्त्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात. तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा.
तिसरा अजून एक महत्त्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचारणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: कंठेश्वर शंभो हर हर महादेव।
1: कविवर्य कुसुमाग्रजांची गीतरचना ऐकूयात। संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज सोमवार, श्रावण शुद्ध द्वादशी, अर्थात 24 ऑगस्ट 2026. आजचं नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र. आज महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये एकादशीच आहे, ती गावं अशी: मुंबई आणि कोकण किनारपट्टी सोडून संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण कर्नाटक, गुजरातमधलं अहमदाबाद, बडोदा आणि त्याच्या पूर्वेकडचा सगळा प्रदेश, इथे आज एकादशी आहे. आज दुसरा श्रावणी सोमवार आहे. आज शिवपूजनाचा दिवस. आजची शिवामूठ तीळ आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले क्रांतीवीर राजगुरु यांची आज जयंती आहे. विष्णू पवित्रारोपणाचा आजचा दिवस आहे. शाकदान दधिव्रताचा आजचा दिवस. शामगाव तालुका कराड इथे आज शंभू महादेव यात्रा आहे. ललगुण तालुका खटाव इथे आज श्री नागनाथवाडी यात्रा आहे. ओतूर तालुका जुन्नर इथे आज कपरदिकेश्वर मंदिर यात्रा आहे.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. मनुष्याचा जीव त्याच्या कर्मानुसार निरनिराळ्या योनीत जन्म घेतो. या जन्मात केलेल्या काही पाप पुण्याचं फळ त्याला पुढील जन्मात मिळतं असा हिंदू धर्माचा कर्मसिद्धांत आहे. मनुष्य पूर्वसंचिताप्रमाणे म्हणजे पूर्वजन्मातल्या कर्माला अनुसरून या जन्मात सुख आणि दुःख भोगतो. कर्माचं फळ भोगावंच लागतं. जीवाचा संसरण म्हणजे फेरा हा हिंदू धर्मातल्या सर्व पंथांनी मान्य केलेला आहे. या संसरणातून मुक्त होणं, जन्म मरणाच्या आणि पुनर्जन्माच्या फेऱ्यातून सुटणं यालाच मोक्ष म्हणतात. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग किंवा गुरुकृपा योग यामुळे मनुष्य या जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो, म्हणजेच मोक्ष प्राप्त करू शकतो.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 24 ऑगस्ट. जेथे संत तेथे आनंद आणि समाधान असणारच. काही संत वरून अज्ञानी दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचं होऊन राहिल्याने किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संतांचे दोष दिसणं म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखवण्यासारखं आहे. संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो. सुंदर वास तर येतो पण हिरव्या पानात ते फूल शोधून काढता येत नाही. त्याप्रमाणे जिथे संत आहे तिथे आनंद आणि समाधान असतं, पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही. वेदांत आपण नुसता लोकांना सांगतो पण संत तो स्वतः आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. संत हे निःसंशय असतात तर आपण संशयात असतो, त्यामुळे त्यांना समाधान मिळतं तर आपल्या पदरात असमाधान पडतं. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे. संतांना जे आवडतं ते आपल्याला आवडणं म्हणजेच त्यांचा समागम करणे होय. मी करतो हे बंधनाला कारण असतं, ते नाहीसं करणं म्हणजे गुरुचं होणं समजावं. कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो तो साधक समजावा, आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. नुसतं इंद्रिय दमन हे सर्वस्व मानू नये. ते ज्याच्याकरिता आहे त्याचं अनुसंधान पाहिजे. ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे त्याने काही काळ मुळीच काहीही करू नये आणि नंतर भगवंताचं अनुसंधान ठेवायला शिकावं. आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो, पण भगवंताचं अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आलं नाही तर ते मात्र आपण सोडून देतो हे बरं नाही. देवाचं बोलणं हे बापाच्या बोलण्यासारखं आहे, त्याच्याजवळ तडजोड नाही. पण संत हे आईसारखे आहेत आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते. जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा. संत जो बोध सांगतात त्याचं आपण थोडं तरी आचरण करूया. भगवंताचं अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावं. जिथे भगवंताचं स्मरण नाही, जिथे माया अभिमान आहे, तिथे भगवंत नाही. दानाचंही महत्त्व आहे. पैसा आणून गळ्यापाशी बांधला तर तो बुडवील, त्याचं यथायोग्य दान केलं तर तो तारील. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. त्याचेच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दीनवाणे कसा ठेवील. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत, म्हणूनच ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप बनले. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। बाहेर गावाहून आलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या त्या दोन अतिथींना जेवू घालण्याचं ठरवून आपली दोन ताटं ब्राह्मणाने त्यांच्या समोर ठेवली। स्वामींसाठी वाढून ठेवलेलं ताट मात्र ब्राह्मणाने बाजूला ठेवलं। अतिथींना आनंद झाला। आपल्या समोरचं ताट फस्त करून त्यांनी त्या ब्राह्मणाकडे पुन्हा अन्नाची मागणी केली। ब्राह्मणापुढे पेच पडला। स्वामींचं ताट त्यांना वाढवं की नाही हा प्रश्न होता। शेवटी ब्राह्मणाने स्वामींचं स्मरण केलं आणि ते ताट सुद्धा रिकामं केलं। अतिथींची तृप्ती झाली। सर्व मंडळी भोजनोत्तर स्वामींपाशी गेली, स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींभोवती कोंडाळं करून बसली। घरातलं सर्व आवरून ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन स्वामींच्या दर्शनाला आला, तेव्हा त्याला कळेना की स्वामी आपल्या पोटावरून हात का फिरवत आहेत। स्वामी तर तृप्तीची ढेकर देत होते। ब्राह्मणाने येऊन स्वामींच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला आणि बाजूला उभा राहिला। तेव्हा स्वामी ब्राह्मणाजवळ जेवणाचं भरपूर कौतुक करू लागले। सर्वांना एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटू लागलं की स्वामी भोजनाला न जाताही त्यांचं पोट कसं भरलं आणि त्यांनी पदार्थांच्या चवी न घेताही ते चवीने कौतुक कसे करू शकले। ब्राह्मण सुद्धा विचारात पडला। तेव्हा अचानकपणे दोन सुटाबुटातली मंडळी स्वामींसमोर आली। त्यांच्या बायका सुद्धा त्यांच्या बरोबर होत्या। स्वामींचं बोलणं ऐकून त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या स्वामी भक्तांना विचारलं की स्वामी खरं बोलत आहेत का। तेव्हा भक्त म्हणाले, आम्ही स्वामींचा नित्य अनुभव घेतो, तुम्ही प्रथम अनुभव घ्या आणि मगच बोला। स्वामींनी त्या दोन सुटाबुटातल्या लोकांना पाहिलं आणि म्हटलं, माझ्या चौकशा करता प्रथम तुम्ही दोघांनी एकमेकांच्या बायकांची अदलाबदल करून त्यांच्याबरोबर झोपायचं सोडा, मग माझी चौकशी करा। स्वामींचं हे बोलणं ऐकून ते दोघे निर्लज्ज अक्षरशः पळत सुटले। चार लोकात त्यांची लाज गेली होती, त्यांच्या बायका सुद्धा पळत सुटल्या। ह्यानंतर स्वामी ब्राह्मणाला म्हणाले, तुझं भोजन छान झालं, मला सर्व पावलं। तेव्हा ब्राह्मण म्हणाला, स्वामी तुम्ही म्हणालात की माती चिवडत बसू नकोस, आता मी पार्थिवाची पूजा बंद करू का। स्वामी त्याला म्हणाले, प्रथम तू निष्काम कर्म करायला शिक, तरच तुला ईश्वर प्राप्ती होईल। स्वामींचं बोलणं ऐकून ब्राह्मणाला खूप आनंद झाला। दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा नैवेद्य केला आणि स्वामींना स्वतः भरवला। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला काही हवं आहे ही जाणीव ज्या ज्या क्षणी होईल तो क्षण नव्या नव्या दुःखांना जन्म देत राहतो, एवढं तुम्ही जरा लक्षात ठेवा। कारण हवी असलेली वस्तू जर मिळाली नाही तर मन हिमपुटी होतं, खूप वाईट वाटतं, त्यातून प्रारब्धाला नावं ठेवली जातात आणि खूप वेळेला माणूस देवाचा सुद्धा उद्धार करतो। माझ्या नशिबात सुखच नाही ह्या घोषवाक्याशी गाडी येऊन थांबते, हे म्हणायचं तुम्ही थांबवा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, प्रतिभानुज यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 12 बहुलेची आणि भस्मासुराची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नावाप्रमाणेच अमंगल होते। तेथे राहणारे विदूर आणि बहुला हे ब्राह्मण दाम्पत्यही व्यभिचारी होते। विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छळले आणि शेवटी पिशाच्य योनीत टाकले। विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यात तहान भुकेने व्याकुळ होऊन तो पिशाच्य रूपात भटकू लागला। विधवा बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कोणाचा आहे हेही तिला माहिती नव्हतं। एकदा ती गोकर्ण क्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली, तेव्हा पुराणिक बुवांनी व्यभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली। तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्य सांगितली आणि त्यांच्या चरणांवर पडून यातून सोडवा असं विनवलं। बुवांनी तिला नमः शिवाय या मंत्राचा उपदेश करून शिवलीला ऐकविल्या, त्यामुळे ती सप्रेम शिवभक्ती करू लागली, भक्तीने पवित्र झाली। शंकरांनी तिला शिवलोकी नेलं, तिथे तिने उमा महेश्वरांची स्तुती केली। त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितलं असता तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली। त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विंध्याचलावर पिशाच्य रूपात भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकवून तिने त्याचा उद्धार केला। सूत पुढे म्हणाले, एकदा प्रदोषकाळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला। त्यापासून जो असुर उत्पन्न झाला त्याचं त्यांनी भस्मासूर असं नाव ठेवलं आणि त्याला नित्य नवीन चिताभस्म आणून देण्यास सांगितलं। ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागे, म्हणून त्याने शंकरांकडे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचं भस्म व्हावं असा वर मागितला। सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून शंकरांनी तो वर दिला। त्यामुळे तो उन्मत्त झाला, त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुबे रचू लागला। त्याने भूलोकी थैमान घातलं तेव्हा प्रजाजनांनी विष्णूंकडे धाव घेतली। त्याने त्यांना कैलासावर नेलं, तेवढ्यात तिथे भस्मासूर आला आणि शंकरांच्या मस्तकी हात ठेवण्यास धावला। तेव्हा शंकरांनी पळ काढला। त्यावेळी भवानीच्या विनंतीवरून विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि भस्मासुराला आपल्या मोहजालात अडकवून लग्नापूर्वी कुलाचार म्हणून स्वतःसमवेत नृत्य करावयास लावलं। ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचं क्षणात भस्म झालं। ओम नमः शिवाय।

सुगम जाण जीर्णे अनुताप उपजे मनी दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ त्याचे नाव मुळीच बाष्कळ सर्वधर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जार कर्मी धर्म नाहीच अणुमात्र अनाचारी परम अपवित्र जप तप विवर्जित अग्नि।

पीडित रक्तवर्ण आंग त्याचे समस्त जेवी शेंदूर चर्चिला वृक्षासी घेत टांगुन सवेची हाक देत फिरेवन रक्तपिती भरोन सर्वांग त्याचे नासले कंटकवन परम दुर्धर न मिळे कदा फळमूळ आहार आपुल्या पापाचे भाग समग्र।

मात्र शुचिर्भूत सर्वदा तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होय आरसा की लोह लागता परिसा चामिकर सहजची की अग्नित काष्ठ पडले मग ते सहजची अग्निमय झाले।

ये धवा चिता भस्म आणोनी देई जे नित्य नूतन आणी भस्म हीच सेवा करी उत्तम ऐसी आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला कर्म भूमि स नित्य येवो न वसुंधरा शोधी संपूर्ण जो शिव भक्त परायण लिंगार्चन घडले जासी शिवरात्रि सोमवार प्रदोष सदा ऐके शिव कीर्तन।

श्मशानी पंचभूते तत्वा सहित पिंड ब्रह्मांड जाळोनी समस्त सर्व निरसूनी जय उरत स्वात्म सुख भस्म तेची तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्मचर्ची दयाळ तो अमूर्त मूर्त कृपाळ षड्विकार रहित जो अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते निधन षड्विकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत।

मीच इंद्र होईन ऐसी मनी बांधोनी गाठी कैलासा गेला तो कपटी म्हणे ऐकतोसी धूर्जटी भस्मसृष्टी न

शोधुनी भस्म करी तसे मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषिचक्र शोधुनी सकळ भस्म करी एकदाची छप्पन्न देश शोधित चमू सहित भूभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ बो

त्यास सांगू चला आता। अक्षज नाम इंद्रिय ज्ञान ते जाने केले आधी दमन, म्हणून अधोक्षज नाम त्या लागून अतिंद्रिय द्रष्टा तो ऐसा जो

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 12वा अध्याय ऐकला. या अध्यायाची फलश्रुती अशी: व्यसन, पाप, रोग, दारिद्र्य आणि दुर्मती यांचा नाश होऊन वाचक आणि श्रोता सन्मार्गाला लागतील. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 42वा श्लोक आपण आता पाहणार आहोत. बहुतां परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. यात समर्थ काय सांगतायत? बहुतांपरी हेचे आता धरावे. सर्व तऱ्हेने विचार केला की आपण काय करायला पाहिजे, तर महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात आली की हेची हेच आपण आता धरलं पाहिजे. काय धरायचं आहे? एकदा धरलं आणि एकदा सोडलं असं सामान्य माणसाचा स्वभाव असतो. एखादी गोष्ट सकाळी धरलेली असते, दुपारपर्यंत देखील टिकत नाही, सुटते. ठरवलं एवढा दासबोध वाचायचा, एक दिवस झाला, दोन दिवस, चार दिवस झाला की असं वाटतं ते करायला पाहिजे का, रोजच करायला पाहिजे का, थोडंच वाचलं तर चालेल का नाही, असं आपण सबबी काहीतरी सांगत असतो, कारणं हुडकत असतो. पण ते समर्थ सांगतात हेची आता. आता म्हणजे आत्तापर्यंत जे काय आयुष्य गेलं, आता तरी सावध व्हा आणि ह्या पुढे तरी निखील हेची आता धरावे. पक्क धरायचं आहे. नुसता स्पर्श करावा म्हटलेलं नाही आहे, करून बघा म्हटलेलं नाही आहे. धरावे म्हणजे धरावेच. हेची आता धरावे. काय धरायचं आहे? रघुनायका आपुलेसे करावे. समर्थाने केवढी मोठी गोष्ट सांगितली ते बघा. रघुनायकाला आपलंसं करायला सांगितलेलं आहे. किती अवघड आहे. सामान्य माणसाला आपल्या मनासारखं करणं, त्याचं मन आपल्याकडे वळवून घेणं, आपली इच्छित गोष्ट त्याच्याकडून साध्य करून घेणं, याला किती व्याप लागतात. त्याच्या तंत्राने वागायला लागतं, त्याचं मन सांभाळावं लागतं, अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यात पुन्हा त्याच्या आवडीनिवडी काय असतील, ते त्याचा स्वभाव असेल तो त्याप्रमाणे नाचावं लागतं. इथं तर प्रत्यक्ष भगवंतांना, प्रभू रामचंद्रांना, नारायणाला आपलंसं करायचं आहे. आपण नमस्कार करतो, अगदी साष्टांग नमस्कार करतो, नाक घासतो, प्रार्थना करतो, सगळं करतो, पण रघुनायक आपलासा होत नाही. जर त्याला आपलासा करायचा असेल तर त्याला जे आवडतं तसं आपण करायला पाहिजे, तसं आपण व्हायला पाहिजे. नुसतं कृतीत येऊन उपयोगीने अंतरापासून तो बदल व्हायला पाहिजे. जसं समर्थांनी दासबोधात म्हटलंय, श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ. जर आपण काही श्रवण करत असलो तर आपल्या कृतीमध्ये, आपल्या जीवनामध्ये फरक पडला पाहिजे. ते तर म्हणतात तत्काळ. तर आपण विचार केला पाहिजे रघुनायकाला नेमकं काय आवडतं. सगळ्या ग्रंथातनं सांगितलेलं आहे भगवंतांना काय आवडतं. भगवंतांनी तर कित्येक वेळा सांगितलं आहे, माझ्या ठिकाणी मन ठेव, माझ्या ठिकाणी बुद्धी ठेव. मन मना भव, मद भक्ता हा भव. तू माझ्याशी मिळून जा. मीठ जसं पाण्यात मिळून जातं ना, स्वतंत्रपणे राहत नाही. मिळालं की मिळालं. तसं रघुनायकाला आपलंसं करायचं असेल तर पहिल्यांदा त्याला म्हटलं पाहिजे की मी तुझा आहे, मी तुझाच आहे, दुसरा कोणाचा नाही. आपण अनेकांचे असतो. कुणाचा मुलगा असतो, कुणाचा भाऊ असतो, कुणाचे वडील असतो, काही ना काहीतरी आपण असतो नात्याने. कुणाचा मित्र, कुणाचा बॉस असतो, नाही तर कुणाचा नोकर असतो. ते सगळं व्यवहारातल्या गोष्टी करा, पण लक्षात असं ठेवायचं ते करत असताना की मी परमेश्वरा तुझाच आहे, तूच दिलेलं हे जे काम आहे ते मी तुझ्याचसाठी, तुझ्या प्राप्तीसाठी मी हे यथाशक्ती उत्तम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग या सगळ्याचं फळ काय व्हायला पाहिजे? मी तुझाच आहे असं वर्षानुवर्ष म्हणता म्हणता म्हणता, त्याला शरणागत होता होता एक दिवस भगवंतानी म्हटलं पाहिजे की तू माझाही आहेस. फरक दोन्हीतला लक्षात घ्या, मी तुझाच आहे पण भगवंत म्हणतात तू माझाही आहेस. जसं आईला चार मुलं असली तो मुलगा म्हणतो आई मी तुझा आहे, माई म्हणते तू माझाही आहेस, म्हणजे इतर जशी मुलं आहेत तसाच तू माझा आहेस. तसं भगवंताला अनेक भक्त आहेत, इतर भक्तांवर जशी ते कृपा करतात तशी तुझ्यावरही कृपा करतील, पण त्याच्यासाठी त्यांनी म्हटलं पाहिजे की तू माझाही आहेस. त्यांनी आपला हात धरला पाहिजे, तो आपल्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. असा जर तो आपल्या पाठीशी उभा असेल तर आपल्याला म्हणता येईल त्याच्याशी आपण नातं जोडलं. कारण भक्त म्हणतो आपण, भक्त अनेक असतात, खरा भक्त फार क्वचित सापडतो. आपण भक्तीची कृती करत असतो पण विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे ह्या पातळीवरचा भक्त क्वचित एखादा असतो. ती भक्तांची यादी दिली आहे तसं प्रल्हाद नारद पराशर हे सबंध जे परमभक्त आहेत त्यांची यादी दिली आहे, आणि ते सांगितलं आहे रोज त्यांचं स्मरण करा. त्या भक्तांच्या मांदियाळीत जाऊन बसता आलं पाहिजे, निदान त्याच्या पाठोपाठ तरी. परमभक्त होणं फार अवघड आहे, तथापि अनन्य भक्त होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अनन्य तूच एक आहेस, बाकी कोणी नाही, अशा तऱ्हेचा भाव झाला पाहिजे. म्हणून त्यांनी जे म्हटलं आहे रघुनायका आपुलेसे करावे, केव्हाही विचारलं तुझा कोण आहे, भगवंत माझा आहे, घर माझं आहे, पैसा माझा आहे, बँक बॅलन्स आहे, गाडी आहे, माझं आहे, हे माझं माझं नाही, भगवंत माझा. रात्री झोपेत जरी विचारलं तुझं कोण आहे, भगवंत माझा आणि मी त्याचा आहे. इतकी एकरूपता त्या भगवंताशी साधली पाहिजे. सगुणाच्या अंगाने आणि निर्गुणाच्या अंगाने मिळून जाणं, सगुणाच्या अंगाने द्वैतात त्याची उपासना करणं, पूजा अर्चा करणं, नामस्मरण करणं हे व्हायला पाहिजे, आणि निर्गुणाशी मिळून जाताना तो आणि मी एकच आहे असं सोहम बोधाने त्याच्याशी मिळून गेलं पाहिजे. म्हणून रघुनायका आपुलेसे करावे. मग कशासाठी करायचं, काय एवढं महत्त्व आहे रघुनायकाला? कारण दीनानाथ तो कसा आहे, अनाथांचा दीनवंधांचा नाथ आहे. जी दीनमंडळी आहेत ज्यांना सहाय्याची गरज आहे, जे पतित आहेत त्यांना पावन करायचं आहे, सर्व प्रकारचं सहाय्य त्यांना करायचं आहे. त्यामुळे ते म्हणत आहेत दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. भगवंतांनी आश्वासनं जी दिलेली आहेत त्याच्यामध्ये ती आश्वासनं गरजून सगळ्या जगाला माहिती आहेत की दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. मग मना सज्जना राघवी वस्ती की जे, तो दीनानाथ आहे आणि समर्थपणे सहाय्य करणार आहे. नुसतं आपणही जरी म्हटलं आपणही दीनांना सहाय्य करू, आपल्या अंगात सामर्थ्यच जर नसेल तर सहाय्य काय करणार. म्हणून भगवंत गुरु यांच्याबद्दल मोठंपणे आहे ते समर्थपणे उदार असं म्हटलेलं आहे. हे काही काही शब्द पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळेला सांगावेच लागतात. तसं दीनानाथ हा समर्थ आहे आणि अनाथांचा रक्षण करणारा, पोषण करणारा, पालन करणारा असा आहे. म्हणून दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. म्हणून कशासाठी हे सगळं व्हावं, यासाठी मना सज्जना राघवी वस्ती की जे. हे जर तुला अपेक्षित असेल, रघुनायक जर तुला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तू राघवाच्या ठिकाणी मना सज्जना राघवी वस्ती की जे, तू राघवाच्या ठिकाणी वस्ती कर. आणि वस्ती करायचं म्हणजे नुसतं जाऊन यायचं नाही, तिथंच मुक्काम करायचं आहे. म्हणून हे जे हा जो चरण आहे शेवटचा हा पुन्हा पुन्हा समर्थाने वापरला आहे. आणि म्हणून ते म्हणतात बहुतांपरी हे जे आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती की जे. जय जय रघुवीर समर्थ।

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोतेहो आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महम्मद रफी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: संगीतकार राम कदम यांचं गीत ऐकूया. गीत आहे मा उ पेठकर यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग अल्हैया बिलावल.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग अल्हैया बिलावल. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेली एक धून.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेली एक धून. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, विदुषी परवीन सुलताना यांच्या स्वरातील ही भवानी स्तुती ऐकूयात.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया श्री गोंदवलेकर महाराज यांची पदरचना, संगीत आणि स्वर अरुण सराफ.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्तिरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM।

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: जय कंठेश्वर शंभो हर हर महादेव।
1: कविवर्य कुसुमाग्रजांची गीतरचना ऐकूयात। संगीत आणि स्वर आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा।

श्रोतेहो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज सोमवार, श्रावण शुद्ध द्वादशी, अर्थात 24 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे पूर्वाषाढा नक्षत्र। आज महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये एकादशीच आहे, ती गावं अशी मुंबई आणि कोकण किनारपट्टी सोडून संपूर्ण महाराष्ट्र, संपूर्ण कर्नाटक, गुजरातमधलं अहमदाबाद, बडोदा आणि त्याच्या पूर्वेकडचा सगळा प्रदेश, इथे आज एकादशी आहे। आज दुसरा श्रावणी सोमवार आहे। आज शिवपूजनाचा दिवस। आजची शिवामूठ तीळ आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले क्रांतीवीर राजगुरु यांची आज जयंती आहे। विष्णू पवित्रारोपणाचा आजचा दिवस आहे। शाकदान दधिव्रताचा आजचा दिवस। शामगाव तालुका कराड इथे आज शंभू महादेव यात्रा आहे। ललगुण तालुका खटाव इथे आज श्री नागनाथवाडी यात्रा आहे। ओतूर तालुका जुन्नर इथे आज कपरदिकेश्वर मंदिर यात्रा आहे।

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. मनुष्याचा जीव त्याच्या कर्मानुसार निरनिराळ्या योनीत जन्म घेतो. या जन्मात केलेल्या काही पाप पुण्याचं फळ त्याला पुढील जन्मात मिळतं असा हिंदू धर्माचा कर्मसिद्धांत आहे. मनुष्य पूर्वसंचिताप्रमाणे म्हणजे पूर्वजन्मातल्या कर्माला अनुसरून या जन्मात सुख आणि दुःख भोगतो. कर्माचं फळ भोगावंच लागतं. जीवाचा संसरण म्हणजे फेरा हा हिंदू धर्मातल्या सर्व पंथांनी मान्य केलेला आहे. या संसरणातून मुक्त होणं, जन्म मरणाच्या आणि पुनर्जन्माच्या फेऱ्यातून सुटणं यालाच मोक्ष म्हणतात. कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग किंवा गुरुकृपा योग यामुळे मनुष्य या जीवन मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो, म्हणजेच मोक्ष प्राप्त करू शकतो.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: या शिवपुराणामध्ये 7 संहिता, 24,000 श्लोक आहेत. या 7 संहितेने युक्त असलेलं दिव्य असं जे शिवपुराण आहे, या दिव्य अशा शिवपुराणात प्रत्यक्ष शिव प्रभू परमात्मा विराजमान. शिवपुराणाच्या निरंतर अनुसंधानाने आम्हाला भगवंताचं तत्व प्राप्त होईल. प्रेमपूर्वक शिवपुराणाचा जो पाठ करतो त्याला आम्ही पुण्यात्मा म्हणतो यामध्ये संशय नाही. आपल्याला उल्लेख किंचित खटके म्हणाले, आम्ही अनेक वेळा अनेक पुस्तकं वाचतो पण पुराणांचं कथन करणाऱ्या संत मंडळींचं ऋषी मंडळींचे इतके सुंदर सुंदर अभिप्राय प्रत्येक वाक्यातनं आपल्याला मिळतात आणि त्या अभिप्रायांकरता थोडस जागरूक राहिलं की लक्षात येईल नित्य अनुसंधान पूर्वक 18 पुराणांची उपलब्धी कशा करता करून दिलेली आहे. रुचिणाम चित्र्यात रुची वेगवेगळी आहे, प्रत्येक जीवाची रुची वेगवेगळी आहे, म्हणून ज्याला जे आवडतं त्याने ते घ्यावं याच्याकरता अतिशय आपल्या भाषेत काय सांगायचं, चॉईस उपलब्ध आहे. असं काही नाही की एकाने एकच पुराण घेतलं आणि तेच सगळ्यांनी वाचायला पाहिजे आणि तेच चांगलं आहे. मग म्हणाले, अनेक पुराण उपलब्ध आहेत तर मग मतभिन्नता आहे का? हा आमचा तर्काचा दुष्टा, मतभिन्नता नाहीये. मग प्रत्येक पुराणामध्ये हे सांगितलंय की या पुराणाच्या अभ्यासाने हे पद प्राप्त होईल, विष्णू पुराणाच्या अभ्यासाने विष्णू पद प्राप्त होईल, विष्णू लोकाची प्राप्ती होईल. हे कशा करता सांगितलंय तर प्रत्येक पुराण स्वयंभू आणि परिपूर्ण आहे याबद्दल निसंशय राहा याकरता. आम्ही वेगळाच विचार करतो, आम्ही म्हणतो नाही विष्णू पुराणात सांगितलंय विष्णू पुराण महत्वाचं आहे, विष्णू पद प्राप्त होईल, याचा अर्थ विष्णू आणि शिवांमध्ये भेद आहे, भांडण आहे वगैरे. मग काय विचारू सांग, मग तर गंध उभं लावायचं आणि आडवं लावायचं, नमस्कार उभा करायचा आडवा करायचा, नाना प्रकारचे तर्क वितर्क आणि दुष्टा निसंशय. शिवपुराणाचा जरी विचार केला तरी सुद्धा विष्णू पुराणाचा विचार केला, भागवताचा विचार केला, देवी भागवताचा विचार केला, आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये उपलब्ध असलेला प्रत्येक ग्रंथ स्वयंभू आणि परिपूर्ण आहे. गीता घ्या परिपूर्ण आहे, दासबोध घ्या परिपूर्ण आहे, तुकारामांचा गाथा घ्या तो परिपूर्ण आहे, ज्ञानेश्वरी घ्या ती परिपूर्ण आहे. याला कारण काय? ज्ञानेश्वर श्रेष्ठ होते म्हणून, तुकाराम श्रेष्ठ होते म्हणून, रामदास श्रेष्ठ होते म्हणून, याला कारण एकच आहे, या प्रत्येक ग्रंथामध्ये शुद्ध असा अध्यात्मवाद मांडलेला असल्या कारणाने तो परिपूर्ण आहे. दुसरं काही सांगायचंच नाहीये, कोणालाही दुसरं काही सांगायचं नाही. मग अगदी हिंदीमध्ये रचना झालेल्या गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरित मानसाला सुद्धा दुसरं काही मांडायचं नाहीये, स्वचा विचार मांडायचा आहे. आधी आत्म गुरु ग्रंथ साहेबांमध्ये सुद्धा मांडलेला विचार फक्त स्व आपला. प्रत्येक ग्रंथ परिपूर्ण आहे, मग ज्याच्या हाताला जे लागेल आणि ज्याची ज्याच्यावरती निष्ठा तयार होईल त्या ग्रंथाच्या माध्यमातून ती व्यक्ती तो जीव पूर्ण होऊ शकतो हे अध्यात्मशास्त्र केवळ भारतात उपलब्ध आहे. भारतीयांकडे याबद्दल निष्ठा बाळगा, याबद्दल निसंशय राहा. अशी तत्वज्ञानाची रचना इतरत्र नाहीच. त्या भागामध्ये जायचं नाही, त्याची तुलनात्मक चर्चा करायची नाहीये, पण वाक्य आल्यानंतर आमचा त्या वाक्यावरती विश्वास होत नाही म्हणून सांगायचं कि शिवपुराणाचा अनुसंधान करता वाचन पठन करणारा श्रवण करणारा लिंग पुराणाची आपण चर्चा मागच्याच महिन्यात केली आहे. त्याही पुराणाबद्दलचा विचार करत असताना आपण अशीच वाक्य ऐकली आणि याच पद्धतीने विचार केला नाहीच. त्याला कारण एकच आहे, आमच्या सगळ्या धर्मग्रंथांच, आमच्या सगळ्या शास्त्राच चिंतन अध्यात्म या विषयावरती आहे आणि तो एकच गाभा, आम्ही एकच धागा पकडलेला असल्या कारणाने आम्हाला परिपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. अन्य दुसऱ्या कुठल्याही विषयांची गरज नाही. भगवान शिव या पाठकावरती, या वाचकावरती, या अभ्यासकावरती पूर्ण कृपा करतात. अजून काही गोष्टी आहेत म्हणाले, जो प्रेमपूर्व आळस सोडून प्रतिदिन याच अनुसंधान करतो त्याच्यावरच. तर म्हणाले, चला बरं झालं, ग्रंथदिंडी पारायणाच्या निमित्ताने शिवपुराण आपल्याला ऐकायला मिळालं. शिवपद प्राप्त होईल, शिवस्थिती प्राप्त होईल, शिवधाम प्राप्त होईल. आपण 7 दिवस पूर्ण करून पोचलो शिवलोकात. एवढी काही माझी आणि आपली सगळ्यांची ताकद नाही. नित्य नियमपूर्वक आळस सोडून प्रेमपूर्वक ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे. अभ्यास रोज आहे. अभ्यास कधीतरी एकदा चुकून माकून केला आणि आपण पार लागलो असं अध्यात्मशास्त्र नाही. या लोकात आणि परलोकामध्ये जर सुख प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल तर आदराने प्रयत्नाने शिवपुराणाच्या बद्दलचा विचार करत राहा. धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ उपलब्ध करून देणार असं पुराण आहे. म्हणून सदा सेव्या, सदा सेव्या, सातत्याने त्याच सेवन करा, श्रवण करा. शौनका दिवशी मुली विचारतात, तुम्ही तर परमार्थ तत्वज्ञाचे ज्ञानी आहात. विचारणारे शौनका दिवशी आहेत, सांगणारे सूत महामुनी आहेत, श्रोता आणि वक्ता, वक्ता आणि श्रोता. एक खुणगाट पक्की मनामध्ये बसली की संवाद कोणाचा आणि कसा चाललेला आहे ते लक्षात येईल. कारण वेगवेगळी नावं पुन्हा पुन्हा येतील आणि पुन्हा पुन्हा आपल्याला असं वाटेल की हे नाव कोणाचं आणि काल मध्येच काहीतरी यांना आठवलं म्हणून यांनी नाव घेतलं का, तर अशातला भाग नसतो. या दोघांचा मुख्य संवाद चाललेला आहे. विचारणारे शौनक ऋषी आहेत, सांगणारे सूत महामुनी आहेत. ते जेव्हा जेव्हा तत्वाचा विचार सांगतील तेव्हा तेव्हा पूर्वीच्या काळी ऐकलेला वाचलेला इतिहास सांगतील. अशा वेळी या मुख्य संवादामध्ये अन्य कोणाचा संवाद सुरू होतो. म्हणजे पुढे सूत महामुनी आपल्याला सनत कुमार आणि वेद व्यास यांचा संवाद ऐकवतील. त्या पुढे जाऊन सनत कुमार आणि नंदिकेश्वर म्हणजे भगवान नंदी जे भगवान शिवशंकरांचं वाहन आहे त्यांचा संवाद ऐकवतील. संवादात्मक अशी आमच्या ग्रंथांची रचना आहे. एकाने विचारावं, दुसऱ्याने सांगावं आणि सांगणाऱ्याने मात्र असं प्रत्येक वेळी सांगावं की मी माझं सांगत नाहीये, पूर्व काळी मी जे ऐकलेलं आहे माझ्या गुरूंकडनं परंपरेने जे मला मिळालंय ते मी सांगतो. त्यामुळे संवादांची रचना आहे. शौनका दिवशी म्हणाले, आपण तर परमार्थ तत्वाचे ज्ञाता आहात, आपण आम्हाला दिव्य अलौकिक अशी कथा सांगत आहात. आम्ही असं विचारू इच्छितो की कलियुगामध्ये या कथेच्या द्वारा कोण कोण शुद्ध होऊ शकत, कोणाला या ग्रंथाचा अधिकार आहे, कृपा करून सांग. असं काही पात्रता आहेत का कि त्या पात्रता असल्याशिवाय या ग्रंथाचा अभ्यास करता येत नाही, या ग्रंथाला, या तत्वाला आम्हाला प्राप्त करता येत नाही, या तत्वापर्यंत पोहोचता येत नाही, त्याचा अभ्यास करता येत नाही. सूत महामुनी म्हणाले, कुठे सुंदर सुंदर वाक्य येतात, त्याच्या चिंतनाला त्याच्या विचारांना आपल्याला वाव आहे. पुराणांची पद्धती आहे. वाक्य असं आहे की हे शौनकादि ऋषी मुनींनो, जो मनुष्य पापी, दुराचारी, खल, कामी, क्रोधी, निरंतर भोगामध्ये डुंबलेला असा जरी असला तरी त्याने या पुराणाचा किंवा अशा प्रकारे इतर पुराणांचा अभ्यास करायला, श्रवण करायला, पठण करायला हरकत नाही. खरं सांगू का, हे वाक्य जर बदलून वापरायचं असेल किंवा सुधरवून वापरायचं असेल तर असं म्हणता येईल की जो जितका पापी, जितका कामी, क्रोधी, खल, अज्ञानी, अमुक धमुक भोगामध्ये गुंतलेला आहे त्यांच्याच करता पुराणांचं परिवर्तन प्रवर्तन झालेलं आहे. म्हणजे काहीतरी विचित्र उगाच म्हणलं, म्हणजे साधू संतांकरता असं वाक्य उलट वळवू नका. साधू संतांकरता पुराण आहेतच आहे, पण म्हणून ती पतितांकरता नाही असा आपण अर्थ काढण्याची गरज आहे. उलट खर तर आमचं सार अध्यात्मशास्त्र किंवा धर्मशास्त्र शुद्ध आचार विचार करणाऱ्यांकरता आहेच आहे, पण अधिकाधिक भाग त्याच्यातला किंवा ते जास्तीत जास्त आवश्यकता हीन, दीन, पतित या लोकांकरता आहे. धर्माचा भागच असा आहे. म्हणजे आपल्या उदाहरणात बोलायचं झालं तर, आपल्या परिचयाच्या भाषेत बोलायचं झालं तर, 90-95 मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांची तितकीशी आवश्यकता नसते. वर्गाचं उदाहरण घ्यायचं झालं तर, दृष्टांत म्हणून 90-95 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनाची तितकीशी आवश्यकता नसते. मग कोणाकरता असते? जे मागे बाकड्यावरती बसतात, टेगिरी करतात, वर्गात लक्ष देत नाही, त्यांचा कान पकडून त्यांना अभ्यासाला प्रवृत्त करणं हे हाडाच्या शिक्षकाचं कसब असत. आणि त्यांच्यामध्ये प्रगती साधून देणं हा त्याच्या शिक्षण कलेचा खरा खरा कस लावणारी गोष्ट आहे. तशी धर्मशास्त्राची, जे आचरणाने शुद्ध आहेत ते त्यांच्या त्यांच्या आचरणाने तरुण जातीलच, हो त्यात काही शंका नाहीये, पण ज्यांचं आचरण शुद्ध नाही त्यांना शुद्ध करून घेण्याचं कार्य धर्माचं आहे. धर्मशास्त्र त्यांच्या करताय, पतितां करताय, दलितांकरता, पददलितांकरता, ज्यांना आचार विचाराची कल्पना नाही, ज्यांना आचार विचाराची काही दिशा नाही त्यांच्या करता. पुढे जाणाऱ्या ते पुढे जातीलच ना, ते आपल्या आपल्या आचाराने पुढे जातील, त्यांचा काही विशेष विचार करण्याची गरज नाही, त्यांना मार्गदर्शनाची तेवढी गरज नाही, मार्गदर्शनाची अपेक्षा आवश्यकता त्यांना. बाकी दुराचारी असोत काही काही हरकत नाही या ग्रंथाचा विचार करा. एक कथा सांगितली, त्यामध्ये एक किरात नगर आहे, त्या किरात नगरामध्ये एक ब्राह्मण राहतो, त्याचं नाव देवराज आहे, तो अत्यंत दुराचारी आहे. आता तत्व हे आलं काय की कुणी पापी, दुराचारी, खल, अज्ञानी असो त्याच्या करता या ग्रंथात मोठा उल्लेख, मोठा भाग त्याला प्राप्त होणार आहे. त्याने या शास्त्राचं श्रवण करावं, या शास्त्राचं अध्ययन करावं, हे तत्व आलं. मग दृष्टांता करता एक कथा सांगितली, पहिल्यांदा कुठेतरी एका किरात नगरीमध्ये ब्राह्मण राहत होता, दुराचारी होता, पापी होता. पुराणाची रंजकता मोठी विशेष असते बरं. आता ह्या ब्राह्मणाची जर कथा ऐकायची वेळ आली ना तर मोठी मनोरंजक कथा. तो धर्मापासून भ्रष्ट झालेला होता, एवढा भ्रष्ट झालेला होता की स्नान संध्या करत नव्हता. काही काही वेळा जेव्हा हे ग्रंथ वाचतो ना तेव्हा कुदूकुदू हसू येत. यासाठी हसू येत, जसं ते आपण लाजबोध वाचतो तेव्हा, मूर्खांची लक्षणं वाचतो तेव्हा हसू येत तसं, कारण प्रत्येक आपल्याला लागू होत असत. तो एक मूर्ख मीच असं नावं म्हणावं, तो एक मूर्ख मीच, तसं नावं कोणाचीही येऊ द्या कथांमध्ये. पुराणांमधल्या कथा आपल्याच असतात, आणि असा जर आमचा सिद्धांत आणि खुणगाड आम्ही बांधून घेतली की मग मग बघा पुराण कोणाचं होऊन जात. नाहीतर म्हणाले कधीतरी कुठेतरी तो किरात नगरामध्ये एक ब्राह्मण होता त्याची एक कथा. याला पारोक्ष तत्वज्ञान म्हणतात. तुम्हाला राग येऊ नये म्हणून उदयाच्या धनंजय देशपांडेच नाव आलं असतं त्यांनी केस केली असते शिवपुराणामध्ये. माझं मी दुराचारी पण विचार केला तर सापडतो. यातले बरेचसे गुण मला सापडतात म्हणजे दुर्गुण. स्नान संध्या करत नव्हता, गायत्री जप अनुष्ठान करत नव्हता, सदाचारावरती विश्वास नव्हता. नाही कोणालाही हात वर करायला सांगणार नाही, काळजी करू नका. नाहीतर कोणीतरी म्हणजे कदाचित विचार यापैकी काय काय सगळं माहिती आहे. कलियुग म्हटलं की सगळं माहिती आहे. वक्ताही सुटत नाही आणि श्रोतेही सुटत नाही. कथा आपली आहे. हा देवराज ब्राह्मण अतिशय दुराचारी. पुढे तर एवढं सांगितलंय कि त्याने चांगल्या चांगल्या लोकांना फसवलं, त्यांच्याकडचं धन हडपलं, आपल्या पत्नीला सोडलं, तो वेश्यागामी झाला, अनेक स्त्रियांकडे जाऊ लागला. आपल्या कमवलेल्या अन्यायाने का असेना, अन्यायाने कमवलेल्या धनातला थोडासा सुद्धा भाग धर्म कार्याला लावत नसे. काही काही वाक्य अशी म्हणून म्हणून टाकलं की तो एक मीच असो. आपल्या कमाईतला थोडाही भाग धर्म कार्याला लावत नसे. शास्त्र जेव्हा काही बोलत ना तेव्हा त्याच्या मागे मोठी पार्श्वभूमी असते. उगाच नुसती वाक्य आलेली नसतात, त्याच्यामध्ये बराच विचार असतो. पण तो आपण आपल्याला लावून घेतला तर, नाहीतर म्हणाले ही कथा देवराज ब्राह्मणाची, तो धर्म करता दान करत नसे. आपल्याला लागू आहे आपलीच कथा. दैववशात हा देवराज ब्राह्मण एकदा एका शिवालयामध्ये जाऊन पोचला आणि नेमकं तिथे त्याला ज्वराने घेरलं, ताप आला. ताप आल्यामुळे त्याला आता तिथनं बाहेर पडता येईना, तो तिथेच मुक्काम करून होता आणि नेमकी तिथे शिवकथा चालू होती. इच्छा असो नसो आपल्या शारीरिक त्रासामुळे हा एकाच ठिकाणी थांबल्यामुळे, त्या शिवालयात थांबल्यामुळे, तिथे घडत असलेली शिवकथा त्याच्या कानावरती पडल्यामुळे दैववशात तो ज्वराच्या अति पीडेने ती शिवकथा ऐकता ऐकता एका महिन्याने त्याची प्राणज्योत मालवली. तो संपला. साहजिकच आहे, या सृष्टीमध्ये काही कार्य करण्याकरता काही व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत. त्या व्यवस्थेमध्ये यम नावाची देवता आहे, ती व्यवस्था पाहणारी आहे. तिची व्यवस्था एकच आहे, जो चुकला त्याला शासन करणं. त्यामुळे चुकलेल्याला शासन करण्याकरता या देवराजाला यमदूतांनी नेलं आणि नरकामध्ये

भक्तांना केलेल्या चुका म्हणजे त्याची शरीर रूपी चादर त्याने जर मळवली तर ती धुण्याकरता असलेली लॉन्ड्री व्यवस्था त्यांनी मोठं रसभरीत वर्णन केलं. तेवढी माझी काही पात्रता नाही. तर म्हणाले तिथे तो कपडा भिजवला जातो, गरम पाण्यात उकळला जातो, मग दगडावर घसा घसा घसा घासला जातो, आपटला जातो, चांगला करकचून पिळला जातो, मग झटकून झटकून झटकून वाळत टाकला जातो, मग शुद्ध झालेला कपडा पुन्हा पृथ्वी तलावरती वापरायला पाठवला. मग ते म्हणाले दार अच्छे यमालय नरकाची गती आपल्याच करतात. शासन व्यवस्था जो चुकतो त्याला शासन करणं काम आहे यमाचं आणि यमदूताचं नेलं पकडून टाकलं यमाच्याकडे तिथं म्हणून सुंदर शासन. पण तेवढ्यात शिवगण उपस्थित झाले आणि त्या शिवगणांनी त्या यमदूतांना असा चोप दिला म्हणता बड बड बड. शिवगणांचं कार्य मोठं अलौकिक आहे. शिवगणांनी बोलूच दिलं नाही, अहो का मारता असं सुद्धा विचारून दिलं नाही, असं मारलं असं मारलं असं मारलं. भयाने विवळ झालेल्या यमदूतांनी या देवराज ब्राह्मणाला सोडून दिलं. शिवगणांनी त्याचा ताबा घेतला, त्याला आपल्या सुंदर अशा विमानामध्ये बसवलं आणि ते विमान घेऊन शिवधामाला शिवलोकाला निघाले. आपल्या पुरीमध्ये कसला कोलाहल चाललाय म्हणून यमराज आपल्या भवनात जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना आपल्या भवनासमोरनं विमान जाताना दिसलं. त्या विमानामध्ये थेट भगवान शिवांची आकृती असलेले चार सुंदर शिवगण दिसले ज्यांच्या मस्तकावरती चंद्र आहे, गळ्यामध्ये सर्प आहे, अंगाला विभूती आहे, कमरेला मृगचर्म आहे. यम महाराजांनी आपल्या दरवाज्यातनच त्यांना नमस्कार केला, मानसिक पूजन केलं, दिव्य उपचार केले, त्यांची स्तुती केली आणि आपल्या अध्यात्म योगाच्या द्वारे आपल्या मनाच्या द्वारे सगळा काही प्रकार ओळखला की देवराज ब्राह्मण शिवकथा ऐकता ऐकता प्राणोत्क्रमण झालं. त्याच्या पापामुळे यमदूतांनी यमालयाला आणलं पण शिवकथा ऐकल्याचं पुण्य याच्या खात्यावरती जमा झालं होतं म्हणून शिवगण इथे आले. शिवगणांनी यमदूतांना ठोकला आणि आता या देवराजाला घेऊन चाललेले. यमराज मौन राहिले. यमराजांनी त्यांची स्तुती केली, नमस्कार केला, पूजा अर्चा केली. यमराज काही बोलले नाही. देवराजाला शिवलोक प्राप्त झाला. हे शोधकार्य शिवलिंग मला दुसरं तिसरं काही सांगायचं नाही. चुकून वापरून शिवकथा कानावरती पडल्याचं आपली कहाणी आहेच. बाई बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ, वसा घेतल्याचं काय फळ. कहाणी ऐकल्याचं जर शिवलोक प्राप्त होतो असं फळ आहे. देवराज पतित चुकून शिवकथा कानावरती पडते तर तो शिवलोक प्राप्त करू शकतो. तर जो आजन्म भगवंतावरती प्रेम करून भगवंताची सेवा करतो, नित्य भगवंताचं नामगुण गायन करतो, नित्य प्रतिदिन भगवंता प्रति अतिशय अतिशय विनम्र होतो, त्याला भगवान काय देणार नाही. भगवंताला शिवांना न देण्याजोग असं काही नाहीच आहे, अधेय असं काही. पुढे मनोरंजक कथा म्हणाले शौनकादि ऋषीमुनींनो पतित सुद्धा उद्धरून जातात, दुराचारी सुद्धा उद्धरून जातात. शौनकादि ऋषीमुनींच्या प्रश्नामध्ये खोच म्हणा की लक्षात येत नसेल म्हणून आपल्याला आणून देतो की कोण कोण पापी उद्धरून गेलेले आहेत असं शौनकांना विचारण्याचं काय कारण हो. शौनकांनी पाप केलंय का? शौनक तर उत्तम आचार संपन्न ब्राह्मण आहे, त्यात सुत महामुनींकडनं सुंदर सुंदर पुराणांचा उपदेश ग्रहण करतात. असं असताना पापी उद्धरून जातात का असा प्रश्न विचारणं म्हणजे खोच आहे. याच कारण असं की पुढे येणाऱ्या काळाच्या ओघात शुद्ध व्यक्ती शुद्ध जीव पापाचरणाशिवाय असा क्वचितच मिळेल. मग अशा पाप्यांच्या उद्धाराकरता आम्ही विचार करतो आहोत, चिंतन करतो आहोत असं काही शास्त्र उपलब्ध आहे का की पाप्यांनाही तारून नेत. पापाचं भय घालायचं नाहीये किंवा पापाचं समर्थन

0: पण नाहीये.
1: भाग असा आहे की आम्ही एक जी आमची मानसिकता तयार करून घेतो की हे सगळं अध्यात्मशास्त्र, हे सगळं ग्रंथ, हे पुराण इत्यादी सगळं आमच्या करता नाही. कारण का आता म्हणाले आमच्याकडनं असं काही होतच नाही हो, कोण ते जप तप नियम व्रत साया असं करेल, आमच्याकडनं काही ते होत नाही. आमच्याकडनं फक्त देवाला दोन हात तिसरं मस्तक कधीतरी जोडलं जात. अशाच विचारांच्या जीवांकरता शास्त्राचं प्रवर्तन ती खोच आहे प्रश्न. म्हणाले अशा प्रकारचा विचार करणारे पुढे अनेक जीव निर्माण होती की माझ्याकडनं काही फारस होणार नाही. बरं,
2: श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 42वा श्लोक आपण आता पाहणार आहोत. बहुतां परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्तिकी जे. त्यात समर्थ काय सांगतायत? बहुतांपरी हेचे आता धरावे. सर्व तऱ्हेने विचार केला की आपण काय करायला पाहिजे, तर महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात आली, हेची हेच आपण आता धरलं पाहिजे. काय धरायचं आहे? एकदा धरलं आणि एकदा सोडलं असं सामान्य माणसाचा स्वभाव असतो. एखादी गोष्ट सकाळी धरलेली असते, दुपारपर्यंत देखील टिकत नाही, सुटते. ठरवलं एवढा दासबोध वाचायचा, एक दिवस झाला, दोन दिवस, चार दिवस झाला की असं वाटतं ते करायला पाहिजे का, रोजच करायला पाहिजे का, थोडंच वाचलं तर चालेल का नाही, असं आपण सबबी काहीतरी सांगत असतो, कारणं हुडकत असतो. पण ते समर्थ सांगतात हेची आता. आता म्हणजे आत्तापर्यंत जे काय आयुष्य गेलं, आता तरी सावध व्हा आणि ह्या पुढे तरी निखील हेची आता धरावे. पक्कं धरायचं आहे. नुसता स्पर्श करावा म्हटलेलं नाही आहे, करून बघा म्हटलेलं नाही आहे. धरावे म्हणजे धरावेच. हेची आता धरावे. काय धरायचं आहे? रघुनायका आपुलेसे करावे. समर्थाने केवढी मोठी गोष्ट सांगितली ते बघा. रघुनायकाला आपलंसं करायला सांगितलेलं आहे. किती अवघड आहे. सामान्य माणसाला आपल्या मनासारखं करणं, त्याचं मन आपल्याकडे वळवून घेणं, आपली इच्छित गोष्ट त्याच्याकडून साध्य करून घेणं, याला किती व्याप लागतात. त्याच्या तंत्राने वागायला लागतं, त्याचं मन सांभाळावं लागतं, अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यात पुन्हा त्याच्या आवडीनिवडी काय असतील, ते त्याचा स्वभाव असेल तो त्याप्रमाणे नाचावं लागतं. इथं तर प्रत्यक्ष भगवंतांना, प्रभू रामचंद्रांना, नारायणाला आपलंसं करायचं आहे. आपण नमस्कार करतो, अगदी साष्टांग नमस्कार करतो, नाक घासतो, प्रार्थना करतो, सगळं करतो, पण रघुनायक आपलासा होत नाही. जर त्याला आपलासा करायचा असेल तर त्याला जे आवडतं तसं आपण करायला पाहिजे, तसं आपण व्हायला पाहिजे. नुसतं कृतीत येऊन उपयोगीने अंतरापासून तो बदल व्हायला पाहिजे. जसं समर्थाने दासबोधात म्हटलंय, श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ. जर आपण काही श्रवण करत असलो तर आपल्या कृतीमध्ये, आपल्या जीवनामध्ये फरक पडला पाहिजे. ते तर म्हणतात तत्काळ. तर आपण विचार केला पाहिजे रघुनायकाला नेमकं काय आवडतं. सगळ्या ग्रंथातनं सांगितलेलं आहे भगवंतांना काय आवडतं. भगवंतांनी तर कित्येक वेळा सांगितलं आहे, माझ्या ठिकाणी मन ठेव, माझ्या ठिकाणी बुद्धी ठेव. मन मना भव, मद भक्ता हा भव. तू माझ्याशी मिळून जा. मीठ जसं पाण्यात मिळून जातं ना, स्वतंत्रपणे राहत नाही. मिळालं की मिळालं. तसं रघुनायकाला आपलंसं करायचं असेल तर पहिल्यांदा त्याला म्हटलं पाहिजे की मी तुझा आहे, मी तुझाच आहे, दुसरा कोणाचा नाही. आपण अनेकांचे असतो. कुणाचा मुलगा असतो, कुणाचा भाऊ असतो, कुणाचे वडील असतो, काही ना काहीतरी आपण असतो नात्याने. कुणाचा मित्र, कुणाचा बॉस असतो, नाही तर कुणाचा नोकर असतो. ते सगळं व्यवहारातल्या गोष्टी करा, पण लक्षात असं ठेवायचं ते करत असताना की मी परमेश्वरात तुझाच आहे, तूच दिलेलं हे जे काम आहे ते मी तुझ्याचसाठी तुझ्या प्राप्तीसाठी मी हे यथाशक्ती उत्तम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग या सगळ्याचं फळ काय व्हायला पाहिजे? मी तुझाच आहे असं वर्षानुवर्ष म्हणता म्हणता म्हणता, त्याला शरणागत होता होता एक दिवस भगवंतानी म्हटलं पाहिजे की तू माझाही आहेस. फरक दोन्हीतला लक्षात घ्या, मी तुझाच आहे पण भगवंत म्हणतात तू माझाही आहेस. जसं आईला चार मुलं असली तो मुलगा म्हणतो आई मी तुझा आहे, माई म्हणती तू माझाही आहेस, म्हणजे इतर जशी मुलं आहेत तसाच तू माझा आहेस. तसं भगवंताला अनेक भक्त आहेत, इतर भक्तांवर जशी ते कृपा करतात तशी तुझ्यावरही कृपा करतील, पण त्याच्यासाठी त्यांनी म्हटलं पाहिजे की तू माझाही आहेस, त्यांनी आपला हात धरला पाहिजे, तो आपल्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. असा जर तो आपल्या पाठीशी उभा असेल तर आपल्याला म्हणता येईल त्याच्याशी आपण नातं जोडलं. कारण भक्त म्हणतो आपण, भक्त अनेक असतात, खरा भक्त फार क्वचित सापडतो. आपण भक्तीची कृती करत असतो पण विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणवावे ह्या पातळीवरचा भक्त क्वचित एखादा असतो. ती भक्तांची यादी दिली आहे तसं प्रल्हाद नारद पराशर हे सबंध जे परमभक्त आहेत त्यांची यादी दिली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे रोज त्यांचं स्मरण करा. त्या भक्तांच्या मांदियाळीत जाऊन बसता आलं पाहिजे, निदान त्याच्या पाठोपाठ तरी. परमभक्त होणं फार अवघड आहे, तथापि अनन्य भक्त होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अनन्य तूच एक आहेस, बाकी कोणी नाही, अशा तऱ्हेचा भाव झाला पाहिजे. म्हणून त्यांनी जे म्हटलं आहे रघुनायका आपुलेसे करावे, केव्हाही विचारलं तुझा कोण आहे, भगवंत माझा आहे, घर माझा आहे, पैसा माझा आहे, बँक बॅलन्स आहे, गाडी आहे, माझं आहे, हे माझं माझं नाही, भगवंत माझा. रात्री झोपेत जरी विचारलं तुझं कोण आहे, भगवंत माझा आणि मी त्याचं आहे. इतकी एकरूपता त्या भगवंताशी साधली पाहिजे. सगुणाच्या अंगाने आणि निर्गुणाच्या अंगाने मिळून जाणं, सगुणाच्या अंगाने द्वैतात त्याची उपासना करणं, पूजा अर्चा करणं, नामस्मरण करणं हे व्हायला पाहिजे. आणि निर्गुणाशी मिळून जाताना तो आणि मी एकच आहे असं सोहम बोधाने त्याच्याशी मिळून गेलं पाहिजे. म्हणून रघुनायका आपुलेसे करावे. मग कशासाठी करायचं, काय एवढं महत्त्व आहे रघुनायकाला? कारण दीनानाथ तो कसा आहे, अनाथांचा दीनवंतांचा नाथ आहे. जी दीन मंडळी आहेत ज्यांना सहाय्याची गरज आहे, जे पतित आहेत त्यांना पावन करायचं आहे, सर्व प्रकारचं सहाय्य त्यांना करायचं आहे. त्यामुळे ते म्हणत आहेत दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. भगवंतांनी आश्वासनं जी दिलेली आहेत त्याच्यामध्ये ती आश्वासनं गरजून सगळ्या जगाला माहिती आहेत की दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. आणि मग मना सज्जना राघवी वस्ती कीजे. तो दीनानाथ आहे आणि समर्थपणे सहाय्य करणार आहे. नुसतं आपणही जरी म्हटलं आपणही दीनांना सहाय्य करू, आपल्या अंगात सामर्थ्यच जर नसेल तर सहाय्य काय करणार. म्हणून भगवंत गुरु यांच्याबद्दल मोठंपणे आहे ते समर्थपणे उदार असं म्हटलेलं आहे. हे काही काही शब्द पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळेला सांगावेच लागतात. तसं दीनानाथ हा समर्थ आहे आणि अनाथांचा रक्षण करणारा, पोषण करणारा, पालन करणारा असा आहे. म्हणून दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. म्हणून कशासाठी हे सगळं व्हावं, यासाठी मना सज्जना राघवी वस्ती कीजे. हे जर तुला अपेक्षित असेल, रघुनायक जर तुला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तू राघवाच्या ठिकाणी मना सज्जना राघवी वस्ती कीजे. तू राघवाच्या ठिकाणी वस्ती कर. आणि वस्ती करायचं म्हणजे नुसतं जाऊन यायचं नाही, तिथंच मुक्काम करायचं आहे. म्हणून हे जे हा जो चरण आहे शेवटचा हा पुन्हा पुन्हा समर्थाने वापरला आहे. आणि म्हणून ते म्हणतात बहुतांपरी हेच आता धरावे रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ।

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

श्रोते हो आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत. आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोते हो, आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: भक्तिसुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूयात संत नामदेव महाराजांची रचना, संगीत वसंत देसाई आणि स्वर वाणी जयराम.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। बाहेर गावाहून आलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या त्या दोन अतिथींना जेवू घालण्याचं ठरवून आपली दोन ताटं ब्राह्मणाने त्यांच्या समोर ठेवली। स्वामींसाठी वाढून ठेवलेलं ताट मात्र ब्राह्मणाने बाजूला ठेवलं। अतिथींना आनंद झाला। आपल्या समोरचं ताट फस्त करून त्यांनी त्या ब्राह्मणाकडे पुन्हा अन्नाची मागणी केली। ब्राह्मणापुढे पेच पडला। स्वामींचं ताट त्यांना वाढवं की नाही हा प्रश्न होता। शेवटी ब्राह्मणाने स्वामींचं स्मरण केलं आणि ते ताट सुद्धा रिकामं केलं। अतिथींची तृप्ती झाली। सर्व मंडळी भोजनोत्तर स्वामींपाशी गेली, स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींभोवती कोंडाळं करून बसली। घरातलं सर्व आवरून ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन स्वामींच्या दर्शनाला आला, तेव्हा त्याला कळेना की स्वामी आपल्या पोटावरून हात का फिरवत आहेत। स्वामी तर तृप्तीची ढेकर देत होते। ब्राह्मणाने येऊन स्वामींच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला आणि बाजूला उभा राहिला, तेव्हा स्वामी ब्राह्मणाजवळ जेवणाचं भरपूर कौतुक करू लागले। सर्वांना एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटू लागलं की स्वामी भोजनाला न जाताही त्यांचं पोट कसं भरलं आणि त्यांनी पदार्थांच्या चवी न घेताही ते चवीने कौतुक कसे करू शकले। ब्राह्मण सुद्धा विचारात पडला। तेव्हा अचानकपणे दोन सुटाबुटातली मंडळी स्वामींसमोर आली। त्यांच्या बायका सुद्धा त्यांच्या बरोबर होत्या। स्वामींचं बोलणं ऐकून त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या स्वामी भक्तांना विचारलं की स्वामी खरं बोलत आहेत का। तेव्हा भक्त म्हणाले, आम्ही स्वामींचा नित्य अनुभव घेतो, तुम्ही प्रथम अनुभव घ्या आणि मगच बोला। स्वामींनी त्या दोन सुटाबुटातल्या लोकांना पाहिलं आणि म्हटलं, माझ्या चौकशाकरता प्रथम तुम्ही दोघांनी एकमेकांच्या बायकांची अदलाबदल करून त्यांच्याबरोबर झोपायचं सोडा, मग माझी चौकशी करा। स्वामींचं हे बोलणं ऐकून ते दोघे निर्लज्ज अक्षरशः पळत सुटले। चार लोकात त्यांची लाज गेली होती, त्यांच्या बायकासुद्धा पळत सुटल्या। ह्यानंतर स्वामी ब्राह्मणाला म्हणाले, तुझं भोजन छान झालं, मला सर्व पावलं। तेव्हा ब्राह्मण म्हणाला, स्वामी तुम्ही म्हणालात की माती चिवडत बसू नकोस, आता मी पार्थिवाची पूजा बंद करू का। स्वामी त्याला म्हणाले, प्रथम तू निष्काम कर्म करायला शिक, तरच तुला ईश्वर प्राप्ती होईल। स्वामींचं बोलणं ऐकून ब्राह्मणाला खूप आनंद झाला। दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा नैवेद्य केला आणि स्वामींना स्वतः भरवला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला काही हवं आहे ही जाणीव ज्या ज्या क्षणी होईल तो क्षण नव्या नव्या दुःखांना जन्म देत राहतो, एवढं तुम्ही जरा लक्षात ठेवा। कारण हवी असलेली वस्तू जर मिळाली नाही तर मन हिमपुटी होतं, खूप वाईट वाटतं, त्यातून प्रारब्धाला नावं ठेवली जातात आणि खूप वेळेला माणूस देवाचा सुद्धा उद्धार करतो, माझ्या नशिबात सुखच नाही ह्या घोषवाक्याशी गाडी येऊन थांबते, हे म्हणायचं तुम्ही थांबवा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, प्रतिभानुज यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 24 ऑगस्ट. जेथे संत तेथे आनंद आणि समाधान असणारच. काही संत वरून अज्ञानी दिसतात पण अंतरंगी ज्ञानी असतात. खरोखर संतांची बाह्यांगावरून पुष्कळदा ओळख पटत नाही. संतांचं होऊन राहिल्याने किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनात राहिल्यानेच त्यांना नीट ओळखता येईल. मनातले विषय काढून टाकले म्हणजे संतांची प्रचिती येईल. आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा लोकांचे दोष दिसणं जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपल्याला होणार नाही. संतांचे दोष दिसणं म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखवण्यासारखं आहे. संत हा हिरव्या चाफ्याच्या फुलाप्रमाणे असतो. सुंदर वास तर येतो पण हिरव्या पानात ते फूल शोधून काढता येत नाही. त्याप्रमाणे जिथे संत आहे तिथे आनंद आणि समाधान असतं, पण तो सामान्य माणसासारखाच वागत आणि दिसत असल्यामुळे आपल्याला ओळखता येत नाही. वेदांत आपण नुसता लोकांना सांगतो पण संत तो स्वतः आचरणात आणतात. त्यांच्यावर कठीण प्रसंग आला तरी ते डगमगत नाहीत. संत हे निःसंशय असतात तर आपण संशयात असतो, त्यामुळे त्यांना समाधान मिळतं तर आपल्या पदरात असमाधान पडतं. संशय नाहीसा करायला आपली वृत्ती बदलली पाहिजे. संतांना जे आवडतं ते आपल्याला आवडणं म्हणजेच त्यांचा समागम करणे होय. मी करतो हे बंधनाला कारण असतं, ते नाहीसं करणं म्हणजे गुरुचं होणं समजावं. कधी चुकतो आणि कधी बरोबर असतो तो साधक समजावा, आणि जो नेहमी बरोबर असतो तो सिद्ध समजावा. नुसतं इंद्रिय दमन हे सर्वस्व मानू नये. ते ज्याच्याकरिता आहे त्याचं अनुसंधान पाहिजे. ज्याला काहीतरी करण्याची सवय आहे त्याने काही काळ मुळीच काहीही करू नये आणि नंतर भगवंताचं अनुसंधान ठेवायला शिकावं. आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो, पण भगवंताचं अनुसंधान ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आलं नाही तर ते मात्र आपण सोडून देतो, हे बरं नाही. देवाचं बोलणं हे बापाच्या बोलण्यासारखं आहे, त्याच्याजवळ तडजोड नाही. पण संत हे आईसारखे आहेत आणि आईपाशी नेहमीच तडजोड असते. जो भगवंताविषयी सांगेल तोच संत खरा. संत जो बोध सांगतात त्याचं आपण थोडं तरी आचरण करूया. भगवंताचं अधिष्ठान ठेवून प्रत्येक कर्म करावं. जिथे भगवंताचं स्मरण नाही, जिथे माया अभिमान आहे, तिथे भगवंत नाही. दानाचंही महत्त्व आहे. पैसा आणून गळ्यापाशी बांधला तर तो बुडवील, त्याचं यथायोग्य दान केलं तर तो तारील. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. त्याचेच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दीनवाणे कसा ठेवील. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत, म्हणूनच ते संत झाले, म्हणजे देवस्वरूप बनले. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30।
2: श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणार

कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 12 बहुलेची आणि भस्मासुराची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, दक्षिणेकडील अमंगल नामक गाव नावाप्रमाणेच अमंगल होते। तेथे राहणारे विदूर आणि बहुला हे ब्राह्मण दाम्पत्यही व्यभिचारी होते। विदुराच्या मृत्यूनंतर यमदूतांनी त्याला भयंकर नरकात टाकून छळले आणि शेवटी पिशाच्च येऊनित टाकले। विंध्याचलाच्या दऱ्याखोऱ्यात तहान भुकेने व्याकुळ होऊन तो पिशाच्च रूपात भटकू लागला। विधवा बहुलेला एक मुलगा झाला, पण तो कोणाचा आहे हेही तिला माहिती नव्हतं। एकदा ती गोकर्ण क्षेत्री गेली असता पुराण ऐकण्यास बसली, तेव्हा पुराणिक बुवांनी व्यभिचारी स्त्रियांना कोणत्या यातना भोगाव्या लागतात ते सांगितल्यावर बहुला घाबरून रडू लागली। तिने बुवांची भेट घेऊन त्यांना आपली पापकृत्य सांगितली आणि त्यांच्या चरणांवर पडून यातून सोडवा असं विनवलं। बुवांनी तिला नमः शिवाय या मंत्राचा उपदेश करून शिवलीला ऐकविल्या, त्यामुळे ती सप्रेम शिवभक्ती करू लागली, भक्तीने पवित्र झाली। शंकरांनी तिला शिवलोकी नेलं, तिथे तिने उमा महेश्वरांची स्तुती केली। त्यामुळे प्रसन्न झालेल्या पार्वतीने तिला वर मागण्यास सांगितलं असता तिने पतीचा उद्धार व्हावा अशी इच्छा प्रकट केली। त्यानंतर पार्वतीच्या सांगण्यावरून विंध्याचलावर पिशाच्या रूपात भटकणाऱ्या विदुराला शिवकीर्तन ऐकवून तिने त्याचा उद्धार केला। सूत पुढे म्हणाले, एकदा प्रदोषकाळी अंगाला भस्म लावत असताना शंकरांना त्यात एक खडा सापडला। त्यापासून जो असुर उत्पन्न झाला त्याचं त्यांनी भस्मासूर असं नाव ठेवलं आणि त्याला नित्य नवीन चिताभस्म आणून देण्यास सांगितलं। ते आणण्यासाठी त्याला बरीच पायपीट करावी लागे, म्हणून त्याने शंकरांकडे मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचं भस्म व्हावं असा वर मागितला। सर्वांनी विरोध करूनही भस्मासुराला आपली सेवा करता यावी म्हणून शंकरांनी तो वर दिला, त्यामुळे तो उन्मत्त झाला, त्रिभुवनावर राज्य करण्याचे मनसुबे रचू लागला। त्याने भूलोकी थैमान घातलं, तेव्हा प्रजाजनांनी विष्णूंकडे धाव घेतली। त्याने त्यांना कैलासावर नेलं, तेवढ्यात तिथे भस्मासूर आला आणि शंकरांच्या मस्तकी हात ठेवण्यास धावला। तेव्हा शंकरांनी पळ काढला। त्यावेळी भवानीच्या विनंतीवरून विष्णूंनी मोहिनी रूप धारण केलं आणि भस्मासुराला आपल्या मोहजालात अडकवून लग्नापूर्वी कुलाचार म्हणून स्वतःसमवेत नृत्य करावयास लावलं। ते नृत्य करताना भस्मासुराने आपला हात स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचं क्षणात भस्म झालं। ओम नमः शिवाय।

तो उपजे अजगर होऊन बैसे नमस्कार केलिया वाचून वंश वृक्ष होयतो कथे त बोले भल त्या गोष्टी तो मंडूक होय सदा वटवटी हर्षे टाळिया न वाजवी हट्टी तो कष्टी संसारी जे शिव कीर्तन हे

जाण जिणे अनुताप उपजे मनी दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ त्याचे नाव मुळीच बाष्कळ सर्वधर्म विवर्जित केवळ स्त्री पुरुष जार कर्मी धर्म नाहीच अणुमात्र अनाचारी परम अपवित्र जप तप विवर्जित अग्नि हो।

भयानक पिशाच जाहला, आळे पिळे अंगासी देत, हिंडे क्षुधा तृषा पीडित, रक्तवर्ण आंग त्याचे समस्त, जेवी शेंदूर चर्चिला, वृक्षासी घेत टांगुन, सवेची हाक देत फिरेवन, रक्तपिती भरोन, सर्वांग त्याचे नासले, कंटकवन परम दुर्धर, न मिळे कदा फळमूळ आहार, आपुल्या पापाचे भाग समग्र।

मात्र शुचिर्भूत सर्वदा तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होय आरसा की लोह लागता परिसा चामिकर सहजची की अग्नित काष्ठ पडले मग ते सहजची अग्नि।

अली प्रसन्न हिमनग कन्या म्हणे इच्छित वर माग त्वरित येरी म्हणे पती पडला अधोगतीत कोठे आहे न कळे निश्चित

नित्य ये धवा चिता भस्म आणो निदेजे नित्य नूतन आणी भस्म हीच सेवा करी उत्तम ऐसी आज्ञा होता परम भस्मासुर संतोषला कर्म भूमि स नित्य येवो न वसुंधरा शोधी संपूर्ण जो शिव भक्त परायण लिंगार्चन घडले जासी शिवरात्रि सोमवार प्रदोष सदा ऐके शिव कीर्त।

श्मशानी पंचभूते तत्वा सहित पिंड ब्रह्मांड जाळोनी समस्त सर्व निरसूनी जय उरत स्वात्म सुख भस्म तेची तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ ते भस्मचर्ची दयाळ तो अमूर्त मूर्त कृपाळ षड्विकार रहित जो अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते निधन षड्विकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत।

माणिक षट्चिन्ही मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चालक शुद्ध त्रिविध भेद रहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभु झाला चैतन्य घन तेणे भस्मासुर निर्मून धाडिला भस्म आणावया।

शक्र कमलोद्भव जिंकावे, विष्णु आणी धूर्जटी हे ही संहारावे शेवटी, त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन, ऐसी मनी बांधोनी गाठी कैलासा गेला तो कपटी, म्हणे ऐकतोसी धूर्जटी भस्मसृष्टी न

तरी एक वर्म सुगम असे म्हणे हराज पंचवदना विरूपाक्षा त्रिपुरच्छेदना उमा वल्लभा नागभूषणा वर प्रदान दे माते मज देई एक वर जाचा माथा ठेवी कर तो भस्म भावा निर्धार कार्य फार साधे येणे म्हणोनी लोटांगण घालित इतुके माझे चालवी व्रत निष्कपट।

शोधुनी भस्म करी तसे मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ ऋषिचक्र शोधुनी सकळ भस्म करी एकदाची छप्पन्न देश शोधित चमू सहित भूभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ

त्यास सांगू चला आता। अक्षजनाम इंद्रिय ज्ञान ते जाने केले आधी दमन, म्हणून अधोक्षजनाम त्या लागून अतिंद्रिय द्रष्टा तो ऐसा जो

काळजी तुझा करीन संहार, रक्षा लावीन अंगासी, वेदशास्त्रा न कळे पार, माया चक्र चाळक अगोचर, त्यास पामर भस्म

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 12वा अध्याय ऐकला. या अध्यायाची फलश्रुती अशी, व्यसन, पाप, रोग, दारिद्र्य आणि दुर्मती यांचा नाश होऊन वाचक आणि श्रोता सन्मार्गाला लागतील. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र आदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30 नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30 नंबर पुन्हा एकदा 7020353530.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग दरबारी कानडा.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेला राग दरबारी कानडा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित राजन आणि साजन मिश्रा यांनी गायलेलं एक भजन.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधा वरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंगरचना, संगीत आणि स्वर मुकुंदराज गोडबोले यांचा.

ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महम्मद रफी यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथा

0: शक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: संगीतकार राम कदम यांचं गीत ऐकूया. गीत आहे मा उ पेठकर यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:45.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना। संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोतेहो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया श्री गोंदवलेकर महाराज यांची पदरचना. संगीत आणि स्वर अरुण सराफ.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता ऐकूया नामसाधना. आज ऐकूया सोमवारचा नाममंत्र.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

आता ऐकूया संत मीराबाई यांची भक्ती रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुन्हा प्रसारण 3:55।
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला 42वा श्लोक आपण आता पाहणार आहोत. बहुतां परी हेची आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. त्यात समर्थ काय सांगतायत? बहुतांपरी हेचे आता धरावे. सर्व तऱ्हेने विचार केला की आपण काय करायला पाहिजे, तर महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात आली, हेची हेच आपण आता धरलं पाहिजे. काय धरायचं आहे? एकदा धरलं आणि एकदा सोडलं, असं सामान्य माणसाचा स्वभाव असतो. एखादी गोष्ट सकाळी धरलेली असते, दुपारपर्यंत देखील टिकत नाही, सुटते. ठरवलं एवढा दासबोध वाचायचा, एक दिवस झाला, दोन दिवस, चार दिवस झाला की असं वाटतं ते करायला पाहिजे का, रोजच करायला पाहिजे का, थोडंच वाचलं तर चालेल का नाही, असं आपण सबबी काहीतरी सांगत असतो, कारणं हुडकत असतो. पण ते समर्थ सांगतात हेची आता. आता म्हणजे आत्तापर्यंत जे काय आयुष्य गेलं, आता तरी सावध व्हा आणि ह्या पुढे तरी नेखे हेची आता धरावे. पक्कं धरायचं आहे. नुसता स्पर्श करावा म्हटलेलं नाही आहे, करून बघा म्हटलेलं नाही आहे. धरावे म्हणजे धरावेच. हेची आता धरावे. काय धरायचं आहे? रघुनायका आपुलेसे करावे. समर्थाने केवढी मोठी गोष्ट सांगितली ते बघा. रघुनायकाला आपलंसं करायला सांगितलेलं आहे. किती अवघड आहे. सामान्य माणसाला आपल्या मनासारखं करणं, त्याचं मन आपल्याकडे वळवून घेणं, आपली इच्छित गोष्ट त्याच्याकडून साध्य करून घेणं, याला किती व्याप लागतात. त्याच्या तंत्राने वागायला लागतं, त्याचं मन सांभाळावं लागतं, अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यात पुन्हा त्याच्या आवडीनिवडी काय असतील, ते त्याचा स्वभाव असेल तो त्याप्रमाणे नाचावं लागतं. इथं तर प्रत्यक्ष भगवंतांना, प्रभू रामचंद्रांना, नारायणाला आपलंसं करायचं आहे. आपण नमस्कार करतो, अगदी साष्टांग नमस्कार करतो, नाक घासतो, प्रार्थना करतो, सगळं करतो, पण रघुनायक आपलासा होत नाही. जर त्याला आपलासा करायचा असेल तर त्याला जे आवडतं तसं आपण करायला पाहिजे, तसं आपण व्हायला पाहिजे. नुसतं कृतीत येऊन उपयोगीने अंतरापासून तो बदल व्हायला पाहिजे. जसं समर्थाने दासबोधात म्हटलंय, श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तत्काळ. जर आपण काही श्रवण करत असलो तर आपल्या कृतीमध्ये, आपल्या जीवनामध्ये फरक पडला पाहिजे. ते तर म्हणतात तत्काळ. तर आपण विचार केला पाहिजे रघुनायकाला नेमकं काय आवडतं. सगळ्या ग्रंथातनं सांगितलेलं आहे भगवंतांना काय आवडतं. भगवंतांनी तर कित्येक वेळा सांगितलं आहे, माझ्या ठिकाणी मन ठेव, माझ्या ठिकाणी बुद्धी ठेव. मन मना भव, मद भक्ता हा भव. तू माझ्याशी मिळून जा. मीठ जसं पाण्यात मिळून जातं ना, स्वतंत्रपणे राहत नाही. मिळालं की मिळालं. तसं रघुनायकाला आपलंसं करायचं असेल तर पहिल्यांदा त्याला म्हटलं पाहिजे की मी तुझा आहे, मी तुझाच आहे, दुसरा कुणाचा नाही. आपण अनेकांचे असतो. कुणाचा मुलगा असतो, कुणाचा भाऊ असतो, कुणाचे वडील असतो, काही ना काहीतरी आपण असतो नात्याने. कुणाचा मित्र, कुणाचा बॉस असतो, नाही तर कुणाचा नोकर असतो. ते सगळं व्यवहारातल्या गोष्टी करा, पण लक्षात असं ठेवायचं ते करत असताना की मी परमेश्वरा तुझाच आहे, तूच दिलेलं हे जे काम आहे ते मी तुझ्याचसाठी तुझ्या प्राप्तीसाठी मी हे यथाशक्ती उत्तम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग या सगळ्याचं फळ काय व्हायला पाहिजे? मी तुझाच आहे असं वर्षानुवर्ष म्हणता म्हणता म्हणता, त्याला शरणागत होता होता एक दिवस भगवंतानी म्हटलं पाहिजे की तू माझाही आहेस. फरक दोन्हीतला लक्षात घ्या, मी तुझाच आहे पण भगवंत म्हणतात तू माझाही आहेस. जसं आईला चार मुलं असली तो मुलगा म्हणतो आई मी तुझा आहे, माई म्हणते तू माझाही आहेस, म्हणजे इतर जशी मुलं आहेत तसाच तू माझा आहेस. तसं भगवंताला अनेक भक्त आहेत, इतर भक्तांवर जशी ते कृपा करतात तशी तुझ्यावरही कृपा करतील, पण त्याच्यासाठी त्यांनी म्हटलं पाहिजे की तू माझाही आहेस. त्यांनी आपला हात धरला पाहिजे, तो आपल्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. असा जर तो आपल्या पाठीशी उभा असेल तर आपल्याला म्हणता येईल त्याच्याशी आपण नातं जोडलं. कारण भक्त म्हणतो आपण, भक्त अनेक असतात, खरा भक्त फार क्वचित सापडतो. आपण भक्तीची कृती करत असतो पण विभक्तपणे नसावे तरीचं भक्त म्हणवावे ह्या पातळीवरचा भक्त क्वचित एखादा असतो. ती भक्तांची यादी दिली आहे तसं प्रल्हाद नारद पराशर हे सबंध जे परमभक्त आहेत त्यांची यादी दिली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे रोज त्यांचं स्मरण करा. त्या भक्तांच्या मांदियाळीत जाऊन बसता आलं पाहिजे, निदान त्याच्या पाठोपाठ तरी. परमभक्त होणं फार अवघड आहे, तथापि अनन्य भक्त होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अनन्य तूच एक आहेस, बाकी कोणी नाही, अशा तऱ्हेचा भाव झाला पाहिजे. म्हणून त्यांनी जे म्हटलं आहे रघुनायका आपुलेसे करावे, केव्हाही विचारलं तुझा कोण आहे, भगवंत माझा आहे, घर माझं आहे, पैसा माझा आहे, बँक बॅलन्स आहे, गाडी आहे, माझं आहे, हे माझं माझं नाही, भगवंत माझा. रात्री झोपेत जरी विचारलं तुझं कोण आहे, भगवंत माझा आणि मी त्याचा आहे. इतकी एकरूपता त्या भगवंताशी साधली पाहिजे. सगुणाच्या अंगाने आणि निर्गुणाच्या अंगाने मिळून जाणं, सगुणाच्या अंगाने द्वैतात त्याची उपासना करणं, पूजा अर्चा करणं, नामस्मरण करणं हे व्हायला पाहिजे. आणि निर्गुणाशी मिळून जाताना तो आणि मी एकच आहे असं सोहम बोधाने त्याच्याशी मिळून गेलं पाहिजे. म्हणून रघुनायका आपुलेसे करावे. मग कशासाठी करायचं, काय एवढं महत्त्व आहे रघुनायकाला? कारण दीनानाथ तो कसा आहे, अनाथांचा दीनवंतांचा नाथ आहे. जी दीन मंडळी आहेत ज्यांना सहाय्याची गरज आहे, जे पतित आहेत त्यांना पावन करायचं आहे, सर्व प्रकारचं सहाय्य त्यांना करायचं आहे. त्यामुळे ते म्हणत आहेत दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. भगवंतांनी आश्वासनं जी दिलेली आहेत त्याच्यामध्ये ती आश्वासनं गरजून सगळ्या जगाला माहिती आहेत की दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. आणि मग मना सज्जना राघवी वस्तिकीजे, तो दीनानाथ आहे आणि समर्थपणे सहाय्य करणार आहे. नुसतं आपणही जरी म्हटलं आपणही दीनांना सहाय्य करू, आपल्या अंगात सामर्थ्यच जर नसेल तर सहाय्य काय करणार. म्हणून भगवंत गुरु यांच्याबद्दल मोठंपणे आहे ते समर्थपणे उदार असं म्हटलेलं आहे. हे काही काही शब्द पुन्हा पुन्हा प्रत्येक वेळेला सांगावेच लागतात. तसं दीनानाथ हा समर्थ आहे आणि अनाथांचा रक्षण करणारा, पोषण करणारा, पालन करणारा असा आहे. म्हणून दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे. म्हणून कशासाठी हे सगळं व्हावं, यासाठी मना सज्जना राघवी वस्तिकीजे. हे जर तुला अपेक्षित असेल, रघुनायक जर तुला प्राप्त करून घ्यायचा असेल तर तू राघवाच्या ठिकाणी मना राघ सज्जना राघवी वस्ती केजे, तू राघवाच्या ठिकाणी वस्ती कर. आणि वस्ती करायचं म्हणजे नुसतं जाऊन यायचं नाही, तिथंच मुक्काम करायचं आहे. म्हणून हे जे हा जो चरण आहे शेवटचा हा पुन्हा पुन्हा समर्थाने वापरला आहे. आणि म्हणून ते म्हणतात बहुतांपरी हेच आता धरावे, रघुनायका आपुलेसे करावे. दीनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे, मना सज्जना राघवी वस्तिकीजे. जय जय रघुवीर समर्थ।

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
0: श्रोतेहो आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रोतेहो आता ऐकूया हिंदी भक्तिगीत. गीत संगीत आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा।

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं शिवपुराण प्रस्तुत करत आहोत. वक्ते आहेत धुळे येथील हरिभक्त परायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
2: या शिवपुराणामध्ये 7 संहिता, 24,000 श्लोक आहेत. या 7 संहितेने युक्त असलेलं दिव्य असं जे शिवपुराण आहे, या दिव्य अशा शिवपुराणात प्रत्यक्ष शिव प्रभू परमात्मा विराजमान. शिवपुराणाच्या निरंतर अनुसंधानाने आम्हाला भगवंताचं तत्व प्राप्त होईल. प्रेमपूर्वक शिवपुराणाचा जो पाठ करतो त्याला आम्ही पुण्यात्मा म्हणतो यामध्ये संशय नाही. आपल्याला उल्लेख किंचित खटके म्हणाले, आम्ही अनेक वेळा अनेक पुस्तकं वाचतो, पण पुराणांचं कथन करणाऱ्या संत मंडळींचं ऋषी मंडळींचे इतके सुंदर सुंदर अभिप्राय प्रत्येक वाक्यातनं आपल्याला मिळतात, आणि त्या अभिप्रायांकरता थोडस जागरूक राहिलं की लक्षात येईल. नित्य अनुसंधान पूर्वक 18 पुराणांची उपलब्धी कशा करता करून दिलेली आहे? रुचिनाम चित्र्यात रुची वेगवेगळी आहे, प्रत्येक जीवाची रुची वेगवेगळी आहे, म्हणून ज्याला जे आवडतं त्याने ते घ्यावं याच्याकरता अतिशय आपल्या भाषेत काय सांगायचं, चॉईस उपलब्ध आहे. असं काही नाही की एकाने एकच पुराण घेतलं आणि तेच सगळ्यांनी वाचायला पाहिजे आणि तेच चांगलंय. मग म्हणाले, अनेक पुराण उपलब्ध आहेत तर मग काही मतभिन्नता आहे का? हा आमचा तर्काचा दुष्टा, मतभिन्नता नाहीये. मग प्रत्येक पुराणामध्ये हे सांगितलंय की या पुराणाच्या अभ्यासाने हे पद प्राप्त होईल, विष्णू पुराणाच्या अभ्यासाने विष्णू पद प्राप्त होईल, विष्णू लोकाची प्राप्ती होईल. हे कशा करता सांगितलंय तर प्रत्येक पुराण स्वयंभू आणि परिपूर्ण आहे याबद्दल निसंशय राहा याकरता. आम्ही वेगळाच विचार करतो, आम्ही म्हणतो नाही विष्णू पुराणात सांगितलंय विष्णू पुराण महत्वाचं आहे, विष्णू पद प्राप्त होईल, याचा अर्थ विष्णू आणि शिवांमध्ये भेद आहे, भांडण आहे वगैरे. मग काय विचारू सांग, मग तर गंध उभं लावायचं आणि आडवं लावायचं, नमस्कार उभा करायचा आडवा करायचा, नाना प्रकारचे तर्क वितर्क आणि दुष्टाव. निसंशय शिवपुराणाचा जरी विचार केला तरी सुद्धा विष्णू पुराणाचा विचार केला, भागवताचा विचार केला, देवी भागवताचा विचार केला, आमच्या भारतीय संस्कृतीमध्ये उपलब्ध असलेला प्रत्येक ग्रंथ स्वयंभू आणि परिपूर्ण आहे. गीता घ्या परिपूर्ण आहे, दासबोध घ्या परिपूर्ण आहे, तुकारामांचा गाथा घ्या तो परिपूर्ण आहे, ज्ञानेश्वरी घ्या ती परिपूर्ण आहे. याला कारण काय? ज्ञानेश्वर श्रेष्ठ होते म्हणून, तुकाराम श्रेष्ठ होते म्हणून, रामदास श्रेष्ठ होते म्हणून, याला कारण एकच आहे, या प्रत्येक ग्रंथामध्ये शुद्ध असा अध्यात्मवाद मांडलेला असल्या कारणाने तो परिपूर्ण आहे. दुसरं काही सांगायचंच नाहीये, कोणालाही दुसरं काही सांगायचं नाही. मग अगदी हिंदीमध्ये रचना झालेल्या गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरित मानसाला सुद्धा दुसरं काही मांडायचं नाहीये, स्वचा विचार मांडायचा आहे. आधी आत्म गुरु ग्रंथ साहेबांमध्ये सुद्धा मांडलेला विचार फक्त स्व आपला. प्रत्येक ग्रंथ परिपूर्ण आहे, मग ज्याच्या हाताला जे लागेल आणि ज्याची ज्याच्यावरती निष्ठा तयार होईल त्या ग्रंथाच्या माध्यमातून ती व्यक्ती तो जीव पूर्ण होऊ शकतो हे अध्यात्मशास्त्र केवळ भारतात उपलब्ध आहे. भारतीयांकडे याबद्दल निष्ठा बाळगा, याबद्दल निसंशय राहा. अशी तत्वज्ञानाची रचना इतरत्र नाहीच. त्या भागामध्ये जायचं नाही, त्याची तुलनात्मक चर्चा करायची नाहीये, पण वाक्य आल्यानंतर आमचा त्या वाक्यावरती विश्वास होत नाही म्हणून सांगायचं की शिवपुराणाचा अनुसंधान करता वाचन पठन करणारा श्रवण करणारा. लिंग पुराणाची आपण चर्चा मागच्याच महिन्यात केली आहे, त्याही पुराणाबद्दलचा विचार करत असताना आपण अशीच वाक्य ऐकली आहे आणि याच पद्धतीने विचार केला नाही. त्याला कारण एकच आहे, आमच्या सगळ्या धर्मग्रंथांचं, आमच्या सगळ्या शास्त्रांचं चिंतन अध्यात्म या विषयावरती आहे आणि तो एकच गाभा, आम्ही एकच धागा पकडलेला असल्या कारणाने आम्हाला परिपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. अन्य दुसऱ्या कुठल्याही विषयांची गरज नाही. भगवान शिव या पाठकावरती, या वाचकावरती, या अभ्यासकावरती पूर्ण कृपा करतात. अजून काही गोष्टी आहेत, म्हणाले जो प्रेमपूर्व आळस सोडून प्रतिदिन याच अनुसंधान करतो त्याच्यावरच. हे तर म्हणाले चला बरं झालं, ग्रंथदिंडी पारायणाच्या निमित्ताने शिवपुराण आपल्याला ऐकायला मिळालं. शिवपद प्राप्त होईल, शिवस्थिती प्राप्त होईल, शिवधाम प्राप्त होईल, आपण 7 दिवस पूर्ण करून पोचलो शिवलोकात. एवढी काही माझी आणि आपली सगळ्यांची ताकद नाही. नित्य नियमपूर्वक आळस सोडून प्रेमपूर्वक ग्रंथाचं अध्ययन केलं पाहिजे. अभ्यास रोज आहे. अभ्यास कधीतरी एकदा चुकून माकून केला आणि आपण बाळ लागलो असं अध्यात्मशास्त्र नाही. या लोकात आणि परलोकामध्ये जर सुख प्राप्त व्हावा अशी इच्छा असेल तर आदराने प्रयत्नाने शिवपुराणाच्या बद्दलचा विचार करत राहा. धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ उपलब्ध करून देणार असं पुराण आहे. म्हणून सदा सेव्या, सदा सेव्या, सातत्याने त्याचं सेवन करा, श्रवण करा. शौनकादेव शिवनी विचारतात, तुम्ही तर परमार्थ तत्वज्ञाचे ज्ञानी आहात. विचारणारे शौनकादेव शिवनी आहेत, सांगणारे सूत महामुनी आहेत, श्रोता आणि वक्ता, वक्ता आणि श्रोता. एक खुणगाट पक्की मनामध्ये बसली की संवाद कोणाचा आणि कसा चाललेला आहे ते लक्षात येईल. कारण वेगवेगळी नावं पुन्हा पुन्हा येतील आणि पुन्हा पुन्हा आपल्याला असं वाटेल की हे नाव कोणाचं आणि काल मध्येच काहीतरी यांना आठवलं म्हणून यांनी नाव घेतलं का, तर अशातला भाग नसतो. या दोघांचा मुख्य संवाद चाललेला आहे. विचारणारे शौनक ऋषी आहेत, सांगणारे सूत महामुनी आहेत. ते जेव्हा जेव्हा तत्वाचा विचार सांगतील तेव्हा तेव्हा पूर्वीच्या काळी ऐकलेला वाचलेला इतिहास सांगतील. अशा वेळी या मुख्य संवादामध्ये अन्य कोणाचा संवाद सुरू होतो. म्हणजे पुढे सूत महामुनी आपल्याला सनत कुमार आणि वेद व्यास यांचा संवाद ऐकवतील. त्यापुढे जाऊन सनत कुमार आणि नंदिकेश्वर म्हणजे भगवान नंदी जे भगवान शिवशंकरांचं वाहन आहे त्यांचा संवाद ऐकवतील. संवादात्मक अशी आमच्या ग्रंथांची रचना, एकाने विचारावं दुसऱ्याने सांगावं. आणि सांगणाऱ्याने मात्र असं प्रत्येक वेळी सांगावं की मी माझं सांगत नाहीये, पूर्व काळी मी जे ऐकलेलं आहे माझ्या गुरूंकडनं, परंपरेने जे मला मिळालंय ते मी सांगतो. त्यामुळे संवादांची रचना शौनकादेव शिवनी म्हणाले आपण तर परमार्थ तत्वाचे ज्ञाता आहात, आपण आम्हाला दिव्य अलौकिक अशी कथा सांगत आहात. आम्ही असं विचारू इच्छितो की कलियुगामध्ये या कथेच्या द्वारा कोण कोण शुद्ध होऊ शकत, कोणाला या ग्रंथाचा अधिकार आहे, कृपा करून सांग. असं काही पात्रता आहेत का कि त्या पात्रता असल्याशिवाय या ग्रंथाचा अभ्यास करता येत नाही, या ग्रंथाला, या तत्वाला आम्हाला प्राप्त करता येत नाही, या तत्वापर्यंत पोहोचता येत नाही, त्याचा अभ्यास करता येत नाही? सूत महामुनी म्हणाले पुढे सुंदर सुंदर वाक्य येतात, त्याच्या चिंतनाला, त्याच्या विचारांना आपल्याला वाव आहे. पुराणांची पद्धती आहे. वाक्य असं आहे की हे शौनकादि ऋषी मुनींनो, जो मनुष्य पापी, दुराचारी, खल, कामी, क्रोधी, निरंतर भोगामध्ये डुंबलेला असा जरी असला, तरी त्याने या पुराणाचा किंवा अशा प्रकारे इतर पुराणांचा अभ्यास करायला, श्रवण करायला, पठण करायला हरकत नाही. खरं सांगू का, हे वाक्य जर बदलून वापरायचं असेल किंवा सुधरवून वापरायचं असेल तर असं म्हणता येईल की जो जितका पापी, जितका कामी, क्रोधी, खल, अज्ञानी, अमुक धमुक भोगामध्ये गुंतलेला आहे, त्यांच्याच करता पुराणांचं परिवर्तन प्रवर्तन झालेलं आहे. म्हणजे काहीतरी विचित्र रोगच म्हणलं, म्हणजे साधू संतांकरता असं वाक्य उलट वळवू नका. साधू संतांकरता पुराण आहेतच आहे, पण म्हणून ती पतितांकरता नाही असा आपण अर्थ काढण्याची गरज आहे. उलट खर तर आमचं सार अध्यात्मशास्त्र किंवा धर्मशास्त्र शुद्ध आचार विचार करणाऱ्यांकरता आहेच आहे, पण अधिकाधिक भाग त्याच्यातला किंवा ते जास्तीत जास्त आवश्यकता हीन दीन पतित या लोकांकरता आहे. धर्माचा भागच असा आहे. म्हणजे आपल्या उदाहरणात बोलायचं झालं तर, आपल्या परिचयाच्या भाषेत बोलायचं झालं तर, 90-95 मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांची तितकीशी आवश्यकता नसते. वर्गाचं उदाहरण घ्यायचं झालं तर, दृष्टांत म्हणून 90-95 मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या मार्गदर्शनाची तितकीशी आवश्यकता नसते. मग कोणाकरता असते? जे मागे बाकड्यावरती बसतात, टेगिरी करतात, वर्गात लक्ष देत नाही, त्यांचा कान पकडून त्यांना अभ्यासाला प्रवृत्त करणं हे हाडाच्या शिक्षकाचं कसब असत. आणि त्यांच्यामध्ये प्रगती साधून देणं हा त्याच्या शिक्षण कलेचा खरा खरा कस लावणारी गोष्ट आहे. तशी धर्मशास्त्राची, जे आचरणाने शुद्ध आहेत ते त्यांच्या त्यांच्या आचरणाने तरुण जातीलच हो, त्यात काही शंका नाहीये. पण ज्यांचं आचरण शुद्ध नाही त्यांना शुद्ध करून घेण्याचं कार्य धर्माचं आहे. धर्मशास्त्र त्यांच्या करताय, पतितांना करताय, दलितांना करता, पददलितांना करताय, ज्यांना आचार विचाराची कल्पना नाही, ज्यांना आचार विचाराची काही दिशा नाही त्यांच्या करताय. पुढे जाणारा ते पुढे जातीलच ना, ते आपल्या आपल्या आचाराने पुढे जातील. त्यांचा काही विशेष विचार करण्याची गरज नाही, त्यांना मार्गदर्शनाची तेवढी गरज नाही, मार्गदर्शनाची अपेक्षा आवश्यकता त्यांना. पापी, दुराचारी असो, काही हरकत नाही या ग्रंथाचा विचार करा. एक कथा सांगितली, त्यामध्ये एक किरात नगर आहे, त्या किरात नगरामध्ये एक ब्राह्मण राहतो, त्याचं नाव देवराज आहे, तो अत्यंत दुराचारी आहे. आता तत्व हे आलं काय की कोणी पापी, दुराचारी, खल, अज्ञानी असो, त्याच्या करता या ग्रंथात मोठा उल्लेख, मोठा भाग त्याला प्राप्त होणार आहे. त्याने या शास्त्राचं श्रवण करावं, या शास्त्राचं अध्ययन करावं, हे तत्व आलं. मग दृष्टांता करता एक कथा सांगितली की पहिल्यांदा कुठेतरी एका किरात नगरीमध्ये ब्राह्मण राहत होता, दुराचारी होता, पापी होता. पुराणाची रंजकता मोठी विशेष असते बरं. आता ह्या ब्राह्मणाची जर कथा ऐकायची वेळ आली ना तर मोठी मनोरंजक कथा. तो धर्मापासून भ्रष्ट झालेला होता, एवढा भ्रष्ट झालेला होता की स्नान संध्या करत नव्हता. काही काही वेळा जेव्हा हे ग्रंथ वाचतो ना तेव्हा कुदूकुदू हसू येत. यासाठी हसू येत, जसं ते आपण लाजबोध वाचतो तेव्हा, मूर्खांची लक्षणं वाचतो तेव्हा हसू येत तसं, कारण प्रत्येक आपल्याला लागू होत असत. तो एक मूर्ख मीच असं नावं म्हणावं, तो एक मूर्ख मीच, तसं नावं कोणाचीही येऊ द्या कथांमध्ये. पुराणांमधल्या कथा आपल्याच असतात. आणि असा जर आमचा सिद्धांत आणि खुणगाड आम्ही बांधून घेतली की मग बघा पुराण कोणाच होऊन जात. त्यानंतर म्हणाले कधीतरी कुठेतरी तो किरात नगरामध्ये एक ब्राह्मण होता त्याची एक कथा. याला पारोक्ष तत्वज्ञान म्हणतात. तुम्हाला राग येऊ नये म्हणून पुण्याच्या धनंजय देशपांडेचं नाव आलं असतं त्यांनी केस केली असती. शिवपुराणामध्ये माझं मी दुराचारी पण विचार केला तर सापडतो. यातले बरेचसे गुण मला सापडतात म्हणजे दुर्गुण. स्नान संध्या करत नव्हता, गायत्री जप अनुष्ठान करत नव्हता, सदाचारावरती विश्वास नव्हता. नाही कोणालाही हात वर करायला सांगणार नाही, काळजी करू नका. नाहीतर कोणीतरी कदाचित विचार यापैकी काय काय सगळं माहिती आहे. कलियुग म्हटलं की सगळं माहिती आहे. वक्ताही सुटत नाही आणि श्रोतेही सुटत नाही. कथा आपली आहे. हा देवराज ब्राह्मण अतिशय दुराचारी. पुढे तर एवढं सांगितलंय कि त्याने चांगल्या चांगल्या लोकांना फसवलं, त्यांच्याकडचं धन हडपलं, आपल्या पत्नीला सोडलं, तो वेश्यागामी झाला, अनेक स्त्रियांकडे जाऊ लागला. आपल्या कमवलेल्या अन्यायाने का असेना, अन्यायाने कमवलेल्या धनातला थोडासा सुद्धा भाग धर्म कार्याला लावत नसे. काही काही वाक्य अशी म्हणून म्हणून टाकलं की तो एक मीच असं. आपल्या कमाईतला थोडाही भाग धर्मकार्याला लावत नसे. शास्त्र जेव्हा काही बोलत ना तेव्हा त्याच्या मागे मोठी पार्श्वभूमी असते. उगाच नुसती वाक्य आलेली नसतात, त्याच्यामध्ये बराच विचार असतो. पण तो आपण आपल्याला लावून घेतला तर, नाहीतर म्हणाले ही कथा देवराज ब्राह्मणाची, तो धर्म करता दान करत नसे. आपल्याला लागू आहे आपलीच कथा. दैववशात हा देवराज ब्राह्मण एकदा एका शिवालयामध्ये जाऊन पोचला आणि नेमकं तिथे त्याला ज्वराने घेरलं, ताप आला. ताप आल्यामुळे त्याला आता तिथनं बाहेर पडता येईना, तो तिथेच मुक्काम करून होता आणि नेमकी तिथे शिवकथा चालू होती. इच्छा असो नसो आपल्या शारीरिक त्रासामुळे हा एकाच ठिकाणी थांबल्यामुळे, त्या शिवालयात थांबल्यामुळे, तिथे घडत असलेली शिवकथा त्याच्या कानावरती पडल्यामुळे दैववशात तो ज्वराच्या अति पीडेने ती शिवकथा ऐकता ऐकता एका महिन्याने त्याची प्राणज्योत मालवली. तो संपला. साहजिकच आहे, या सृष्टीमध्ये काही कार्य करण्याकरता काही व्यवस्था निर्माण झालेल्या आहेत. त्या व्यवस्थेमध्ये यम नावाची देवता आहे, ती व्यवस्था पाहणारी आहे. तिची व्यवस्था एकच आहे, जो चुकला त्याला शासन करणं. त्यामुळे चुकलेल्याला शासन करण्याकरता या देवराजाला यमदूतांनी नेलं आणि नरकामध्ये यमालयामध्ये यमाकडे घेऊन गेले. एका संतांची कथा ऐकत होतो, भागवत कथा, त्यामध्ये पाचव्या स्कंदामध्ये नरकांचं वर्णन आलं आणि त्या नरकांच्या वर्णनात त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणाले खूप चांगली जागा आहे, कारण ती यमालय म्हणजे यमाची नगरी म्हणजे 28 वेगवेगळी नरक कुंड आहेत आणि त्या नरक कुंडामध्ये ज्या जीवाने पृथ्वीवरती राहून वागताना केलेल्या चुका म्हणजे त्याची शरीर रूपी चादर त्याने जर मळवली तर ती धुण्याकरता असलेली लॉन्ड्री व्यवस्था. त्यांनी मोठं रसभरीत वर्णन केलं. तेवढी माझी काही पात्रता नाही. तर म्हणाले तिथे तो कपडा भिजवला जातो, गरम पाण्यात उकळला जातो, मग दगडावर घसा घसा घसा घासला जातो, आपटला जातो, चांगला करकचून पिळला जातो, मग झटकून झटकून झटकून वाळत टाकला जातो, मग शुद्ध झालेला कपडा पुन्हा पृथ्वी तलावरती वापरायला पाठवला जातो. मग ते म्हणाले दार अच्छे यमालय नरकाची गती आपल्याच करतात. शासन व्यवस्था जो चुकतो त्याला शासन करणं काम आहे यमाचं आणि यमदूताचं नेलं पकडून टाकलं यमाच्याकडे. तिथं म्हणून सुंदर शासन. पण तेवढ्यात शिवगण उपस्थित झाले आणि त्या शिवगणांनी त्या यमदूतांना असा चोप दिला म्हणतात, बड बड बड. शिवगणांचं कार्य मोठं अलौकिक. शिवगणांनी बोलूच दिलं नाही, अहो का मारता असं सुद्धा विचारून दिलं नाही, असं मारलं असं मारलं असं मारलं. भयाने विवळ झालेल्या यमदूतांनी या देवराज ब्राह्मणाला सोडून दिलं. शिवगणांनी त्याचा ताबा घेतला, त्याला आपल्या सुंदर अशा विमानामध्ये बसवलं आणि ते विमान घेऊन शिवधामाला शिवलोकाला निघाले. आपल्या पुरीमध्ये कसला कोलाहल चाललाय म्हणून यमराज आपल्या भवनात जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांना आपल्या भवनासमोरनं विमान जाताना दिसलं. त्या विमानामध्ये थेट भगवान शिवांची आकृती असलेले चार सुंदर शिवगण दिसले, ज्यांच्या मस्तकावरती चंद्र आहे, गळ्यामध्ये सर्प आहे, अंगाला विभूती आहे, कमरेला मृगचर्म आहे. यम महाराजांनी आपल्या दरवाज्यातनच त्यांना नमस्कार केला, मानसिक पूजन केलं, दिव्य उपचार केले, त्यांची स्तुती केली आणि आपल्या अध्यात्म योगाच्या द्वारे आपल्या मनाच्या द्वारे सगळा काही प्रकार ओळखला की देवराज ब्राह्मण शिवकथा ऐकता ऐकता प्राणोत्क्रमण झालं. त्याच्या पापामुळे यमदूतांनी यमालयाला आणलं, पण शिवकथा ऐकल्याचं पुण्य याच्या खात्यावरती जमा झालं होतं म्हणून शिवगण इथे आले. शिवगणांनी यमदूतांना ठोकला आणि आता या देवराजाला घेऊन चाललेले. यमराज मौन राहिले. यमराजांनी त्यांची स्तुती केली, नमस्कार केला, पूजा अर्चा केली. यमराज काही बोलले नाही. देवराजाला शिवलोक प्राप्त झाला. हे शोधकार्य विष्णुलिंग मला दुसरं तिसरं काही सांगायचं नाही. चुकून बाकून शिवकथा कानावरती पडल्याचं आपली कहाणी आहेच. बाई बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ, वसा घेतल्याचं काय फळ. कहाणी ऐकल्याचं जर शिवलोक प्राप्त होतो असं फळ आहे. देवराज पतित चुकून शिवकथा कानावरती पडते तर तो शिवलोक प्राप्त करू शकतो. तर जो आजन्म भगवंतावरती प्रेम करून भगवंताची सेवा करतो, नित्य भगवंताचं नामगुण गायन करतो, नित्य प्रतिदिन भगवंता प्रति अतिशय अतिशय विनम्र होतो, त्याला भगवान काय देणार नाही. भगवंताला शिवांना न देण्या लोक असं काही नाहीच आहे, अधेय असं काही. पुढे मनोरंजक कथा म्हणाले शौनकादी ऋषी मुनींनो, पतित सुद्धा उद्धरून जातात, दुराचारी सुद्धा उद्धरून जातात. शौनकादी ऋषी मुनींच्या प्रश्नामध्ये खोच म्हणा ती लक्षात येत नसेल म्हणून आपल्याला आणून देतो की कोण कोण पापी उद्धरून गेलेले आहेत असं शौनकांना विचारण्याचं काय कारण हो. शौनकांनी पाप केलंय का? शौनक तर उत्तम आचार संपन्न ब्राह्मण आहे, त्यात सुत महामुनींकडनं सुंदर सुंदर पुराणांचा उपदेश ग्रहण करतात. असं असताना पापी उद्धरून जातात का असा प्रश्न विचारणं म्हणजे खोच आहे. याच कारण असं की पुढे येणाऱ्या काळाच्या ओघात शुद्ध व्यक्ती शुद्ध जीव पापाचरणाशिवाय असा क्वचितच मिळेल. मग अशा पाप्यांच्या उद्धाराकरता आम्ही विचार करतो आहोत, चिंतन करतो आहोत असं काही शास्त्र उपलब्ध आहे का की पाप्यांनाही तारून नेत. पापाचं भय घालायचं नाहीये किंवा पापाचं समर्थन पण नाहीये. भाग असा आहे की आम्ही एक जी आमची मानसिकता तयार करून घेतो की हे सगळं अध्यात्मशास्त्र, हे सगळं ग्रंथ, हे पुराण इत्यादी सगळं आमच्या करता नाही. कारण का म्हणाले आमच्याकडनं असं काही होतच नाही हो. कोण ते जप तप नियम व्रत सायास करेल, आमच्याकडनं काही ते होत नाही. आमच्याकडनं फक्त देवाला दोन हात तिसरं मस्तक कधीतरी जोडलं जात. अशाच विचारांच्या जीवांकरता शास्त्राचं प्रवर्तन ती खोच आहे प्रश्न. म्हणाले अशा प्रकारचा विचार करणारे पुढे अनेक जीव निर्माण होती की माझ्याकडनं काही फारस होणार नाही. बरं
1: श्रोते हो शिवपुराणाच्या कथेचे आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान शिवांच्या आराधनेचं महत्व विशद करणारं तसंच शिवतत्वाची उकल करणारं पुराण शिवपुराण. वक्ते होते धुळे येथील हरिभक्तपरायण श्री धनंजय देशपांडे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। बाहेर गावाहून आलेल्या आणि भुकेने व्याकुळ झालेल्या त्या दोन अतिथींना जेवू घालण्याचं ठरवून आपली दोन ताटं ब्राह्मणाने त्यांच्या समोर ठेवली। स्वामींसाठी वाढून ठेवलेलं ताट मात्र ब्राह्मणाने बाजूला ठेवलं। अतिथींना आनंद झाला। आपल्या समोरचं ताट फस्त करून त्यांनी त्या ब्राह्मणाकडे पुन्हा अन्नाची मागणी केली। ब्राह्मणापुढे पेच पडला। स्वामींचं ताट त्यांना वाढावं की नाही हा प्रश्न होता। शेवटी ब्राह्मणाने स्वामींचं स्मरण केलं आणि ते ताट सुद्धा रिकामं केलं। अतिथींची तृप्ती झाली। सर्व मंडळी भोजनोत्तर स्वामींपाशी गेली, स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींभोवती कोंडाळं करून बसली। घरातलं सर्व आवरून ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन स्वामींच्या दर्शनाला आला, तेव्हा त्याला कळेना की स्वामी आपल्या पोटावरून हात का फिरवत आहेत। स्वामी तर तृप्तीची ढेकर देत होते। ब्राह्मणाने येऊन स्वामींच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला आणि बाजूला उभा राहिला, तेव्हा स्वामी ब्राह्मणाजवळ जेवणाचं भरपूर कौतुक करू लागले। सर्वांना एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटू लागलं की स्वामी भोजनाला न जाताही त्यांचं पोट कसं भरलं आणि त्यांनी पदार्थांच्या चवी न घेताही ते चवीने कौतुक कसे करू शकले। ब्राह्मण सुद्धा विचारात पडला। तेव्हा अचानकपणे दोन सुटाबुटातली मंडळी स्वामींसमोर आली। त्यांच्या बायका सुद्धा त्यांच्याबरोबर होत्या। स्वामींचं बोलणं ऐकून त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या स्वामी भक्तांना विचारलं की स्वामी खरं बोलत आहेत का। तेव्हा भक्त म्हणाले, आम्ही स्वामींचा नित्य अनुभव घेतो, तुम्ही प्रथम अनुभव घ्या आणि मगच बोला। स्वामींनी त्या दोन सुटाबुटातल्या लोकांना पाहिलं आणि म्हटलं, माझ्या चौकशा करता, प्रथम तुम्ही दोघांनी एकमेकांच्या बायकांची अदलाबदल करून त्यांच्याबरोबर झोपायचं सोडा, मग माझी चौकशी करा। स्वामींचं हे बोलणं ऐकून ते दोघे निर्लज्ज अक्षरशः पळत सुटले। चार लोकात त्यांची लाज गेली होती, त्यांच्या बायका सुद्धा पळत सुटल्या। ह्यानंतर स्वामी ब्राह्मणाला म्हणाले, तुझं भोजन छान झालं, मला सर्व पावलं। तेव्हा ब्राह्मण म्हणाला, स्वामी तुम्ही म्हणालात की माती चिवडत बसू नकोस, आता मी पार्थिवाची पूजा बंद करू का। स्वामी त्याला म्हणाले, प्रथम तू निष्काम कर्म करायला शिक, तरच तुला ईश्वर प्राप्ती होईल। स्वामींचं बोलणं ऐकून ब्राह्मणाला खूप आनंद झाला। दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा नैवेद्य केला आणि स्वामींना स्वतः भरवला। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्याला काही हवं आहे ही जाणीव ज्या ज्या क्षणी होईल तो क्षण नव्या नव्या दुःखांना जन्म देत राहतो, एवढं तुम्ही जरा लक्षात ठेवा। कारण हवी असलेली वस्तू जर मिळाली नाही तर मन हिमपुटी होतं, खूप वाईट वाटतं, त्यातून प्रारब्धाला नावं ठेवली जातात आणि खूप वेळेला माणूस देवाचा सुद्धा उद्धार करतो, माझ्या नशिबात सुखच नाही ह्या घोषवाक्याशी गाडी येऊन थांबते, हे म्हणायचं तुम्ही थांबवा।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, प्रतिभानुज यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: निरामय जीवन.
2: हरिओम. प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया.

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे